नमस्कार. 233 म्हळ्यार 1227 किलो हर्ट्झाचेर आमी आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादेचनला वयल्यान उलयता. त्याच वांगडा 1278 किलो हर्ट्झाचेर डिजिटल मोडाचेर तुमकां आयकूंक मेळटा न्यूज ऑन AIR. आयज वार मंगळार, भारतीय सौर दीस, श्रावण, शके 1948 म्हळ्यार 28 जुलय 2026. सकाळची 5:55 40 सेकंद जातात. आयच्या आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रसारणात त्या कार्यावळीक आता आमी सुरवात करता. सुप्रभात.

जे विचार किरण निकते समय के लिए आइकपनो मुखार सूर्या आइकपनो मनात उत्कट भक्ति भाव असलो म्हणजे वाईट भावनांक थारो मेळना हो अनुभव आमकां व्यवहारांत सदांच येतात. अहंकार भय दुख्ख क्रोध द्वेष लोभ मत्सर सूड ह्यो सगळ्यो अनिश्ट भावना आमी भक्तिभाव मनांत दवरीत जाल्यार मनशा मदीं केन्नाच येना.

जे योगी असता ते योग साधना करता, समाधी अवस्था प्राप्त करता. सगळ्यांक हे शक्य नसता. आपल्या हृदयान परमेश्वर तुजो वास आसा हीच भावना अंतकरणात रुजोवप हे सगळ्यांकूच शक्य असता आनी सत साध्य जाता. ह्या खातीर फक्त ईश्वर स्मरण आवश्यक असता, ते प्रत्येकान करचे.

भक्ती भावाचे बरेच परिणाम आमकां वेव्हारांत दिसता. भक्तीभाव ही देवी भावना. ज्याच्या मनात ती आसता ताच्या मनात केन्नाच वायट भावना प्रवेश करूंक शकना.

0: आता काराठ्यांनी आमकां स्थानीक जाती आनी कोइंबतूर ह्यो जाती मेळटात. तवशांतल्यो शितळ आनी स्थानीक जाती मातश्यो फामाद आसात. तशेंच संकरीत जाती आतां खुबश्यो येवपाक लागल्या. दुदया मदीं आमकां आर्क सूर्यमुखी ही जात तशेंच आमच्यो हांगासल्ल्यो गोंयच्यो स्थानीक जाती लावपाक येता. ह्या वर्गांतले भाजयेचेर मुख्य कीड म्हळ्यार तांबडो भोवरो. हो पान खावन फक्त शिरो दवरता. हो भोवरो दिसलो की तो वेचून नश्ट करचो. डीडीव्हीपी हे वखद 1 ml 1 लिटर उदकान ह्या प्रमाणान घेवन वेलीचेर ह्या वखदाचो फवारो मारचो. ह्या वर्गांतल्या फळाचेर पडपी आनी एक कीड म्हळ्यार फळांचो मूस. हो मूस फळाचेर बुराक मारून भितरलो गर खाता आनी फळ पिड्ड्यार करता. ह्या मुसाचो बंदोबस्त एक तरेचो सापळो लावन करूं येता. अशे सापळे कृषी खात्यातल्या सगळ्या तालुक्यातल्या विभागांनी सवलतीच्या दरान उपलब्ध आसा. हे सापळे लायल्या उपरांत शेकड्यांनी मूस भितर पडटात असो उपयोग केल्ल्या शेतकऱ्यांचो अनुभव आसा. घोसाळी दुदी लावपी सगळ्या शेतकामत्यांनी ह्या सापळ्याचो उपयोग जरूर करचोच. गोंयांत पावसान चिटकी आनी वांयगी सुद्दां बरी जातात. वांयग्यां मदीं आक्षेच्यो जाती तशेंच संकरीत जाती रोंव येता. वांयग्यांच्यो बियो पयलीं रोवन रोप किल्लोन काडचें आनी 1 म्हयन्या उपरांत काडून दुसऱ्या जागेचेर एकामेका पासून 1.5 हात म्हळ्यार 60 ते 70 cm पयस ओळीन रोवचें. तशेंच 1 ओळी पासून दुसरी ओळ 70 ते 80 cm पयस दवरची. लायताना तशेंच 1 म्हयन्या उपरांत तेका सेंद्रीय खत नाजाल्यार गुळी खताची मात्रा दिवची. चिडकी पावसाच्या दिसांनी एकदम बरी जाता. चिडकीचो पुसा सदाबहार, पुसा मोसमी, पुसा नवबहार ह्यो जाती लावच्यो. ह्यो जाती खूब उत्पन्न दिता. चिटकी रांगेन रोवची. रांगेन बी एकमेका परस 1 हात पयस रोवचे. तशेंच दुसरी रांग 1 हाती परस म्हळ्यार 50 ते 60 cm पयस आसची. तर अशे तरेन ह्यो पावसान जावपी भाजीपाल्याची तुमी लागवड करची आनी तुमच्या जेवणाचो दर्जो वाडोवचो.
1: पावसातली शाकभाजी ह्या विशयाचेर अनंत होबळे हांणी दिल्ली म्हायती शेतकामत्यांक म्हायती ह्या कार्यावळ आयकून निकतीच मेळगली. मुखार सरतना आयकुया संजीवन ही कार्यावळ. आज ह्या कार्यावळीत रक्तप्रसारित रोग ह्या विशयाचे डॉ प्रदीप परवळ हांची मुलाखत.
2: नमस्कार आमच्या सगळ्या संजीवनी आयकुप्यां खातीर आणि योगार. आमच्या बरोबर आसात दोतोर प्रदीप परवळ. दोतोर योगार आणि नमस्कार आमच्या ह्या कार्यक्रमात. आज आमकां रक्तप्रसारित रोग ह्या विशयाचेर दोतोर उलोवपाचे आसा. म्हणजे रक्तातल्यान पसरपी रोग असो ताजो अर्थ.
3: बरोबर आसा. जाका आमी ब्लड बोन डिसीजीस असे जे म्हणटा. म्हणजे समजा एका व्यक्तीच्या रक्ताक लागून दुसऱ्या रक्ताक जो म्हणजे रक्त जर दूषित असत जाल्यार दुसऱ्याक ताच्या म्हणजे जातो प्रादुर्भाव जाऊक शकता ते.
2: अच्छा.
3: आता हाती आमी साधारणपणे 1-2 हातून विभागणी करूया. एक म्हणजे जागृत आणि निद्रिस्त. म्हणजे जर समजा ऍक्टिव्ह इन्फेक्शन जर असत किंवा डॉर्मंट इन्फेक्शन जाका आम्ही इंग्लिशीन म्हणत तसे कळ न्ही. आणि महत्वाचे म्हणजे किती असं हातून ब्लड बोन डिसीजीस जे असतात ते आयदर म्हणजे सरळ सरळ ते रक्त एकाचे दुसऱ्याक दिल्यामुळे जाऊक शकता किंवा आणि आमच्या जे बॉडी फ्लुइड्स जे असं पण त्यांच्या मार्फतही त्यांचा प्रसार जाऊक शकता. पण ताका लागून आम्ही तो शब्द जो वापरतो तो सिरम किने. तर सिरम जी असा ती एका व्यक्तीची दुसऱ्या व्यक्ती कशी कशी वचूंक शकता. मुख्य म्हणजे सगळ्यात मुख्य जी वचूंक शकता ती म्हणजे एकल्याचे रगत दुसऱ्याक आम्ही जेव्हा रक्तदान करून दिता त्यांना हो सगळ्यात महत्वाचं बाब. त्यानंतर जो दुसरा असा तो म्हणजे सेक्शुअली ट्रान्समिटेड. एका व्यक्ती जर समजा दूषित रक्तात हे झाले असा जाल्यार त्याच्या सेक्शुअल इंटरकोर्सातल्यांनी ते दुयेंस दुसऱ्या म्हणजे वचूंक शकता. तिसरे म्हणजे जर समजा इंट्राव्हिनस ड्रग्स घेवपी जर काही लोक असत तर ते एकामेका भितर सिरिंज जी असा आणि निडल ती शेअर करतात. ताका लागून जाका रक्ताचे दूषित हे असं ताचे दुयेंस दुसऱ्या वचूंक शकता. त्यानंतर मदर टू चाइल्ड इन्फेक्शन म्हणजे आवयक समजा इन्फेक्शन असा तर मागीर आवयच्या पोटान जेव्हा ते लहान भुरगे मागीर जन्म घेवच्या पहिलीच ताका ताच्या पासून इन्फेक्शन जाऊ शकता. आणि त्याच्या फक्त आणि एक जी असा जी क्वचित शक्यता असा ती म्हणजे स्पोर्ट्स इंजुरी. म्हणजे रक्त दूषित असा अशा मनशाक इंजुरी झाली दुसऱ्या मनशाक इंजुरी झाली आणि बरोबर ते एकामेकाच्या जखमेक जखम लागली तरी जाऊ शकता. अर्थात ह्याची शक्यता

0: खूप कमी असतात की नाही, पण हे जे बाकीचे सांगल्यांनी त्यांची शक्यता खूप असा. आता जर खंचे खंचे रोग हातूंतल्यान जाऊक शकता, हातून जर सगळ्यात नंबर वनचेर असा तो म्हणजे एच आय व्ही जाका आम्ही म्हणतात ह्युमन व्हायरस, जाका लागून मागीर एड्स जाऊक शकता ते. तसेच जे दुसरे जे असतात ती हेपेटायटीस बी सी डी जी. हेपेटायटीसान ए आणि ई ही जी दोन असा ती वॉटर बोन म्हणजे जाका उदकाक लागून जाता ती, आणि बी सी डी जी जी असा ती हाका लागून जाता रक्ताक लागून. त्यानंतर एक सिफिलीस नावाचो जो रोग असा जो सेक्शुअली ट्रान्समिटेड इन्फेक्शनान येता. सगळ्यांक आजकाल सगळ्यांक जी कल्पना असा आणि जी माहिती जाय अशी दिसता ते दोन रोग म्हणजे मलेरिया डेंग्यू ह्या दोन रोगांचे. तसेच आणि वेक्टरबोन डिसीजीस जे असा मलेरिया वेस्ट नाईल झिका व्हायरस हांचोय बी प्रसार जाऊक शकता. म्हणजे समजा एखाद्या मनशाच्या रक्तान ते दुयेंस असा ताका ती जळार किंवा जो व्हेक्टर असा तो चावता, दुसऱ्या मनशाक जागा ते दुयेंस ना ताका चावता आणि त्याचा प्रसार जाता. असे वेगवेगळ्या प्रकारे हे रक्त आमचे दूषित जर झाले समजा असत तर दुसऱ्या मनशाचे जाचे दूषित झाले ना त्याचे करू शकता आणि ताका लागूनच ताका रक्त प्रसारित रोग असे म्हटले.
1: आता अच्छा दोतोर, आता हे पण जे रक्त प्रसारित रोगापासून सावधान रावपाक आमकां सावधगिरी खंयच्या पद्दतीन आमी सावध. आता पळय ह्यो सगळ्यो गजाली, आता डेंग्यू किंवा आमची मलेरिया, आता जळार एकट्याक चाबली ती दुसऱ्याक चाबली, हे कळपाक मार्गच ना न्ही दोतोर.
0: आता कितें आसा ना, आमी दोन अर्थांनी हाचेर मात करूंक शकता. एक आमकां एच आय व्ही किंवा हेपेटायटीस बी सी हांच्या बद्दल खबर आसा, सेक्स सिरिंज सी हाका लागून जाता, पण ह्या तीन गोष्टी पासून पयस रावयता न्ही आमच्या.
1: ती एक
0: दुसरो असा तो व्हेक्टर बोन डिसीजीस. व्हेक्टर बोन डिसीजीच्या बाबतीत वेगवेगळे जे पर्याय आमचे कडे असा तातूंत सगळ्यात साधो आणि सिंपल पर्याय जर हांव सांगत जाल्यार तो म्हणजे पर्सनल प्रोटेक्शन. आता कितें आसा, एज अ पब्लीक हेल्थ मॅन वेगवेगळे सगळे उपाय असे ते सगळे सांगत बसलो जाल्यार खूप जातले ते, पूण पर्सनल प्रोटेक्शन तरी स्वतःच्या हातान असा किमान तितले जरी पाळले तरी आम्ही आमची जळारी पासून संरक्षण करू शकतो. मच्छरदाणी आम्ही कितले लोक वापरता, मच्छरदाणीचा वापर जर करून गेला तर निघता त्यांना तरी आम्ही त्याच्यापासून संरक्षण करू शकता काय ना.
1: म्हणटकच वेर देर इज अ विल देर इज अ वे म्हणतात तसे. माका जर म्हजी काळजी घेऊन जाय जाल्यार म्हजे रक्ताचे व्यवस्थित भीतर ब्लड सर्क्युलेशन जाऊक जाय
0: आणि प्रत्येकान आपापली जबाबदारी घेवपाची. सरकाराचेर फक्त सरकी जबाबदारी आम्ही ती धुकलून दिवची न्हय असे म्हाका मनोमन दिसता.
1: सामके खरे. रक्त प्रसारित रोग ह्या संदर्भात आज आम्ही बरीचशो गजाली थोड्या वेळान उलयल्यो. दोतोर, अशेच तरेच्यो काही गजाली आम्ही चडांत चड आमच्या आयकुप्या मेरेन पावोया आणि अशीच परतून मेळूया. देव बरे करू.
0: देव बरे करू.
2: रक्तप्रसारित रोग ह्या विषयाचे डॉक्टर प्रदीप पडवळ हांची डॉक्टर शकुंतला भरणे हांणी घेतिल्ली मुलाखत संजीवनी ह्या कार्यावळीन आयकून दिग्दीस मेळगली. आता जाणून घेऊया आयच्या दिसा ह्या चॅनलाचेर वितरावचेल्यो आमच्यो तरेकवारच्यो कार्यावळी. कार्यावळी सांगून जातकीच रोखडीच बरोबर 7 वरांचेर हिंदीतल्यान खबर आम्ही दिल्ली केंद्रावेल्यान संक्षेपीत करतले. 7 वर्जन 5 मिनटांचेर असलेली शुभप्रभात ही कार्यावळ आज ह्या कार्यावळी नायका दिनविशेष उपरांत बदल ह्या विषयाचेर अनंत साळकर हांगेले उलोवप तुका आयकपाक मेळटले. चित्रसंगीत आयकात 8 वर्जन 50 मिनटांचेर भक्तीधारा 9 वर्जन 30 मिनटांचेर कातारा तुमकां आयकपाक मेळटली 10 वर्जन 5 मिनटांचेर 10 वर्जन 30 मिनटांचेर हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या कार्यावळीन आज आयकात शशांक मुक्तेदार हांगेल्या गायनान राग विभास गाता रहे मेरा दिल ही कार्यावळी आयकपाक मेळटली. आयकपना तुमकां 11 वर्जन 5 मिनटांचेर 12 वर्जन 5 मिनटांचेर घरकूल ही कार्यावळी आयकपाक मेळटली. खासा बायलां खातीर आशिल्ल्या ह्या कार्यावळीत ओएसीस ही मधुबाला किर्तने हांची कविता तुमकां आयकपाक मेळटली. ओएसीस ही मधुबाला किर्तने हांची गाणी तुमकां आयकपाक मेळटली. उपरांत प्रमिला प्रसाद फळदेसाय हांच्यो कविता तुमकां आयकपाक मेळटल्यो. कानाळा आयकात 1 वर्जन 5 मिनटांचेर 1 वर्जन 40 मिनटांचेर हवामान जाणून घेयात. उपरांत सदाफुली ही कोंकणी गितांची कार्यावळ तुमकां आयकपाक मेळटली.

दोन वरांचेर मिड डे न्यूज इन इंग्लीश, दोन वरांच्यान 5 मिनटांचेर दोपहर समाचार तुमकां आयकपाक मेळटले. 2:30 वरांचेर आयकात चित्रसंगीत हिंदी फिल्म गीतांची कार्यावळ आयकपनो. 3 वर्सां 10 मिनटांचेर आमची ही सभा सोंपतली.

ऐकपणे आमची सांजवेळची सभा सुरू जातली 5:30 इंग्लिश युवाणी ह्या कार्यावळी सांगतात. आज ह्या कार्यावळीत डिझायनिंग फॉर इम्पॅक्ट हाव आर्ट शेप्स आवर डेली लाईफ ह्या विषयाचेर एडन एलियास सेबस्तियन हांगेले उलोवप तुमकां ऐकपाक मेळटले. 8:15 उरिल्ल्या दिसाची कार्यावळी तुमकां जाणून घेवपाक मेळटल्यो, हवामान जाणून घेवपाक मेळटलें. 6:10 आयकात रोजगार वृत्त शब्दुली 6:15 कातारां आसतली 6:35.

0: महिलांचे प्रश्न आणि महिलांसाठी भाषणं, यशस्विनींच्या मुलाखती आणि गीतांचा नजराणा घरकुल या कार्यक्रमात सोमवारी आणि मंगळवारी दुपारी 12:05 फक्त महादेव वाहिनीवर घरकुल.
1: आकाशवाणी पणजी केंद्राचे हे महादेव चॅनल बरोबर 7 वरांचेर हिंदीतल्यान खबरो आम्ही दिल्ली केंद्रावेल्यान सहक्षेपित करता.

नमस्कार, हांव राजश्री कामत आनी आसात मुखेल खबरो. कार्मीक भौशीक कागाळी आनी पेन्शन राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंग हांणी भौशीक परिक्षा अनुचित साधनांचेर प्रतिबंधक उपाय दुरुस्ती विधेयक 2026 लोकसभेत मांडले. ह्या विधेयकात भौशीक परिक्षा अनुचित साधनांचेर प्रतिबंधक उपाय कायदो 2024 दुरुस्ती करपाचो यत्न केला. देशविरोधी भावना पसरोवपाचो वा राज्यातली जातीय शांतताय इबाडपाचो यत्न करपी व्यक्तींचेर गोवा पुलीस कडक कारवाय करतले अशी शिटकावणी मुखेलमंत्री दत्त प्रमोद सावंत हांणी दिल्या. आयपीबीच्या बसकेत उत्पादन इलेक्ट्रॉनिक हॉस्पिटॅलिटी मिळून 622 कोटीच्या गुंतवणूक प्रकल्पाक मान्यताय दिल्या. हातूंतल्यान 3000 वयर नोकऱ्यो तयार जावपाची आस्त आसा अशी माहिती मुखेलमंत्री दत्त प्रमोद सावंत हांणी दिली. समाज कल्याण संचालनालयान दिशेच्या पद्मविभूषण पद्मभूषण आनी पद्मश्री ह्या उच्च नागरी पुरस्कारां खातीर शिफारसी तशेंच नामांकनां मागयल्यात. ह्या पुरस्कारा खातीर शिफारसी वा नामांकनां awards.gova.in ह्या वेबसायटी वेल्यान 31 जुलै मेरेन धाडपाक जाय. तशेंच ऑनलायन अर्जाची हार्ड कॉपी 28 जुलै मेरेन समाज कल्याण संचालनालयात सुपूर्द करपाक जाय. युथ फॉर भारत संघटनेच्या वांगड्यांनी पणजेंतल्या आझाद मैदानाचेर निदर्शनां केली, जातूंत नीट आंदोलकांच्या हालींच्या जमावा वेळार उमर खालीद हाका दिल्ल्या कथीत तेक्याक विरोध दर्शयलो. मिनेझीस ब्रगांझा संस्थेन विरनोडा पेडणेच्या संत सोहिरोबानाथ आंबिये सरकारी महाविद्यालय आनी रिसर्च केंद्राच्या जोडपालवान 1 ऑगस्टाक सकाळी 11 वरांचेर महाविद्यालयाच्या संकुलात लोकमान्य टिळक पुण्यतिथी निमतान पत्रकार दिसाच्या कार्यावळीचे आयोजन केला. ग्लासगो जावपी राष्ट्रकुळ खेळा स्पर्धेत भारताच्या पॅरा खेळगडी शर्मिला धनकर हांणी बायलांच्या शॉटपूट F57 प्रकारात 9.81 मीटराची सर्वोत्तम कामगिरी करत भांगरा पदक जिंकला. भारतीय हवामान खात्यान उत्तर आनी दक्षिण गोंया खातीर 31 जुलै मेरेन पावसाचो येलो अलर्ट जारी केला. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

0: आयकपनो सुप्रभात्याकार्यवन तुमका सगळ्यांक उर्बेभरीत योगार गुड मॉर्निंग कार्यावळ सुरुवात करताना आयकुया दिन विशेष.
1: दिन विशेष

28 जुलय दिनविशेष. आयचो हो दीस आपले भितर कितल्योश्योच म्हत्वाच्यो अश्यो घटना घेवन येता. 28 जुलय हो जागतीक हिपेटायटीस डे म्हणून मनयतात. हिपेटायटीस हो एक संसर्गजन्य असो रोग. हाचे खातीर यकृत म्हळ्यार लिव्हर हाका सूज येता

जळजळ निर्माण जाता. हिपेटायटीसचे ए बी सी डी आणि ई असे 5 प्रकार असतात. हो संसर्गजन्य रोग जरी असलो जाल्यार खुबशे फावट सोऱ्याचे अतिसेवन, टॉक्सिन, नाका जाल्ल्या औषधांचो अतिरिक्त असो डोज अशा हेर कारणां खातीरय हाची लागण जाता. जगातल्या खुबशा लोकांक आपणांक कितें जाता हें कळना आणि मागीर जेन्ना हें दुयेंस चडार पडटा तेन्ना हाची जाणीव जाता. हिपेटायटीस हो असोच एक संसर्गजन्य रोग. खुबशा जाणांक हाची लागण जाल्ली कळना. ताचे खातीर जगभरांतल्या लाखांनी लोकांक आपलो जीव वगडावचो पडटा. ह्या रोगा बद्दल सामान्य लोकां मदीं जागृकता निर्माण करपाचे काम दर वर्सा 28 जुलय हो जागतीक हिपेटायटीस दीस करता. आनी 28 जुलय हो दीस हाचेच खातीर जागतीक हिपेटायटीस दीस म्हणून पाळटा. जागतीक आरोग्य संघटनेच्या मतान लसीकरण, तपासणी आणि वखदांबद्दल लोकां मदीं जागृकता निर्माण करून मरण टाळपाच्या हेतून जनजागृती मोहीम करपाक जाय. जनजागृती मोहिमे खातीरच 4.5 दशलक्ष जे मरणा कळनासतना येता ती टाळटली. हिपेटायटीस बी विशाणूचो सोद नोबेल पारितोषीक विजेते शास्त्रज्ञ डॉ बारुच ब्लमबर्ग हाणी लायलो. हेपेटायटीस बी विशाणूच्या उपचारा खातीर डॉ बारुच हाणी स्वता चाचणी करून लस तयार केली. डॉ बारुच ब्लमबर्ग हांचो जल्म 28 जुलय 1925 हे दिसा जाल्लो. म्हणूनच तांच्या ह्या योगदाना खातीर, तांचो उगडास करपा खातीर दर वर्सा 28 जुलय हो दीस जागतीक हिपेटायटीस दीस म्हणून पाळटा. सगळ्यांत पयली 2008 वर्सा हो पाळपाक सुरवात जाली. तर आयज आसा जागतीक हिपेटायटीस डे. 28 जुलय हो दीस जागतीक निसर्ग संवर्धन दीस म्हणूनय पाळटा. वर्ल्ड नेचर कन्झर्वेशन डे. पर्यावरण संवर्धना खातीर आणि हे संवर्धन जावचे म्हणून जागृकता निर्माण करपा खातीर जगभरांत हो दीस मनयतात. स्वच्छ पर्यावरण हे निरोगी आणि स्थिर मनाची बुनयाद असे मानतात. जगभरांत ताचे खातीर विशेष जागृती मोहीम तयार करता ती मनशाच्या आरोग्या खातीर. दर दिसा पृथ्वीवयले तापमान बदलता, वातावरण बदलता आणि हे बदलपाक कारण म्हळ्यार हांगाचे प्राणी आणि झाडां. ती जर वाचयली जाल्यार निसर्गाचे सैमाचे रक्षण जाता आणि ते रक्षण करप ही दर एका मनशाची आपली अशी जापसालदारकी थारता. ह्याच खातीर दर वर्सा मनशाक आपल्या कार्याची, आपल्या जबाबदारीची जाणीव करून दिवपा खातीर 28 जुलय हो दीस जागतीक निसर्ग संवर्धन दीस म्हणून पाळटा. सैमाचे संवर्धन जर जाले ना जाल्यार मनशाक ग्लोबल वॉर्मिंग, दुयेंसां, वातावरणातले बदल अशा कितल्याशाच समस्यांक तोंड दिवचे पडटले. म्हणूनच निसर्गाचे संवर्धन हे जावपाक जाय. 28 जुलय हो दीस आनिकय कितल्योश्योच खास अश्यो घटना नोंद करता. आयचे हे दिसा 1821 वर्सा पेरू देशाक स्पेन राष्ट्रापासून स्वातंत्र्य मेळ्ळे. तर 1968 वर्सा नोबेल पारितोषीक विजेते रेडिओ एक्टिव्हिटी आणि रेडिओ केमिस्ट्री क्षेत्राचे प्रणेते जर्मन रसायनशास्त्रज्ञ ऑट्टो हेन हे ह्या संसाराक अंतरिल्ले. म्हणटकच आयज तांचो स्मृती दीस. आयचे हे दिसा 1934 वर्सा पंडित मदन मोहन मालवीय आणि बापूजी अणे हाणी काँग्रेस राष्ट्रीय पक्षाची स्थापना केली. 1979 वर्सा भारतान 5वे पंतप्रधान चौधरी चरण सिंग हांची नियुक्ती जाली. लॉस एंजलीस हांगा 23व्या ऑलिंपिक स्पर्धांक सुरवात जाली तो दीस आयचो 28 जुलय 1984. भारतीय धवल क्रांतीचे शिल्पकार डॉ वर्गीस कुरियन हांका पालोस मार ग्रेगेरियोस हो पुरस्कार फावो जालो आयचे दिसा 28 जुलय 1999 हे दिसा. तर आसामी लेखिका इंदिरा गोस्वामी हांका ज्ञानपीठ पुरस्कार फावो जालो आयचे दिसा.

0: 2001 वर्षा आज जल्मल्ले वेस्ट इंडीजचे क्रिकेट कर्णधार आणि फलंदाज सर गॅरी सोबर्स 1936 वर्षा तर अमेरिकन व्यंगचित्रकार जिम डेव्हिस हांचोय जल्म आयच्याच दिसाचो 1945 वर्षांतलो. गायक नट पंडितराव नगरकर हांचो आज स्मृतीदीस. जी पी नगरकर उर्फ पंडितराव नगरकर अशे तांचे रंगमाचयेवेले नाव. व्ही शांताराम हांच्या 1951 वर्सांतल्या अमर भोपाळी ह्या फिल्मांत तांणी होनाजी हे पात्र केले आणि ते अजरंबर जाले. आज तांचो स्मृतीदीस. आज आमी याद काडटा शाहीर पिराजीराव सरनाईक हांची. आज तांचो जल्माचो दीस. शाहीर पिराजीराव सरनाईक हांणी कोल्हापुरांत शिवाजी पेठेंत पयलो पोवाडो सादर केलो. तो आशिल्लो बाजीराव प्रभूंचो आणि ताचे उपरांत तांकां प्रसिद्धी फाव जाली. मुंबईच्या हिज मास्टर्स वॉयस कंपनीन 1937 वर्सा तांची पयली ग्रामोफोन रिकॉर्ड काढली. तेद्या वेळार पोलीस कचेरेंत ते कारकुनाची नोकरी करताले. ही नोकरी तांणी 1950 वर्सा सोडली. पुराय जीण शाहिरी करपाकच ओपली. महाराष्ट्र शाहिरी संमेलनान तांकां शाहीर तिलक हो भोवमान दिलो. छत्रपती शहाजी महाराज हांणी तांकां शाहीर विशारद हो किताब भेटयलो. आज तांचो जल्माचो दीस. तर ह्यो आनी अश्यो खास गजाली नोंद करता आयचो हो खास दीस 28 जुलय.
1: दिन विशेष.

ज्या दिसा इतिहासान घडिल्ल्यो घडामोडी हाचेर दिनविशेष निकतेस मेळगले. शुभप्रभातीकार मुखार व्हरतना आयकुया हे सुंदरशी.

0: 7 वाजून 25 मिनिटं जातात. ऐकूया प्रादेशिक खबरो. नमस्कार. आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी राजश्री कामत तुमकां प्रादेशिक खबर दिता. कार्मिक भौशीक काकाळी आनी पेन्शन राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंग हांणी भौशीक परिक्षा अनुचित साधनांचेर प्रतिबंधक उपाय दुरुस्ती विधेयक 2026 लोकसभेत मांडले. ह्या विधेयकात भौशीक परिक्षा अनुचित साधनांचेर प्रतिबंधक उपाय कायदो 2024 दुरुस्ती करपाचो यत्न केला. ह्या विधेयकात 10 वर्सां मेरेन बंदखण, 10 कोटी रुपया मेरेन दंड, गुन्यांवकारांची मालमत्ता जप्त करप, खाशेले फास्ट ट्रॅक कोर्ट आनी परिक्षा संबंधित गुन्यांवाची चौकशी तशेंच सुनावणी वेळार वेळ मर्यादा ह्या सारख्या कडक शिक्षेची तरतूद आसा.
1: आय रायज टू मूव्ह फॉर लीव्ह टू इंट्रोड्यूस दी पब्लिक एक्झामिनेशन ब्रॅकेट प्रिव्हेंशन ऑफ अनफेअर मीन्स अमेंडमेंट बिल 2026 टू अमेंड दी पब्लिक एक्झामिनेशन प्रिव्हेंशन ऑफ अनफेअर मीन्स बिल 2024. थँक यू स्पीकर सर.
0: देशविरोधी भावना पसरोवपाचो वा राज्यातली जातीय शांतताय इबाडपाचो यत्न करपी व्यक्तींचेर गोवा पोलीस कडक कारवाय करतले अशी शिटकावणी मुख्यमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी दिल्या. एका सोशल मिडिया पोस्टात तांणी सांगला की शांततापूर्ण निदर्शनां करप हो लोकशायेतलो हक्क आसा आनी आपले विचार मांडपाच्या हक्काचो सरकार आदर करता. मात निदर्शनाचो गैरवापर करून अशांतताय निर्माण करप वा भौशीक सुव्यवस्थेक धोको निर्माण करपी यत्न सहन करचे ना अशें तांणी स्पष्ट केला. गोंयभर शांतताय आनी कायदो सुव्यवस्था राखपा खातीर सरकार बांदील आसा हाचो मुख्यमंत्र्यांनी पुनरुच्चार केला.
2: कालचे आमच्या पोलिसांनी जी एक्शन घेतल्या ती रायटली घेतल्या. जे एंटी नॅशनल जे दिल्ली रायट्स ज्यांना अरेस्ट केल्या जो उमर खाली आणि बाकीचे कोण हांकां फ्री कर म्हणून तर अशा पद्धतीचे प्लॅकार्ड खंयच्याय आंदोलनाच्या निमित्तान येऊन जर गोयात दाखयता असत जाल्यार अशा पद्धतीची विच इज एन अगेन एंटी नॅशनल ऍक्टिव्हिटी आम्ही खपोवन घेऊचे ना.
0: आयपीबीच्या बसकेत उत्पादन इलेक्ट्रॉनिक हॉस्पिटॅलिटी मिळून 622 कोटींच्या गुंतवणूक प्रकल्पाक मान्यताय दिल्या. हातूंतल्यान 3,000 वयर नोकऱ्यो तयार जावपाची आस्त आसा अशी माहिती मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी दिल्या. उद्देग मंत्री मॉविन गुदिनो, आयडीसीचे अध्यक्ष आलेक्स रेजिनाल्ड तशेंच हेर संचालक हे बसकेक हजर आशिल्ले. नव्या गुंतवणुकीक उर्बा मेळपा खातीर योग्य प्रकाराची व्यवस्था तयार करपाचे सरकाराचे यत्न आसा. उद्देगांक सवलत दिवपी येवजण तयार करपाचेर लेगीत भासाभास जाली अशें मुखार मुखेलमंत्र्यान सांगलां. समाज कल्याण संचालनालयान देशाच्या पद्मविभूषण, पद्मभूषण आनी पद्मश्री ह्या उच्च नागरी पुरस्कारां खातीर शिफारसी तशेंच नामांकनां मागयल्यात. सामाजिक न्याय, अनुसूचित जाती सक्षमीकरण, कला साहित्य आणि शिक्षण, खेळ, वैद्यकीय, समाजकार्य, विज्ञान आणि अभियांत्रिकी, भौशिक व्यवहार, नागरी सेवा, व्यापार आणि उद्योग अशा वेगवेगळ्या मळार विशेष आणि अपवादात्मक कार्य वा सेवा करपी व्यक्तींच्या कार्याची दखल घेऊन हे पुरस्कार देतात. या पुरस्कारा खातीर शिफारसी वा नामांकनां award.gova.in या वेबसायटी वेल्यान 31 जुलै मेरेन धाडपाक जाय. तशेंच ऑनलायन अर्जाची हार्ड कॉपी 28 जुलै मेरेन समाज कल्याण संचालनालयात सुपूर्द करपाक जाय अशें कळीत केलां. युथ फॉर भारत संघटनेच्या वांगड्यांनी पणजेतल्या आझाद मैदानाचेर निदर्शनां केली जातूं नीट आंदोलकाच्या हालीच्या जमावा वेळार उमर खालीद हाका दिल्ल्या कथीत तेक्याक विरोध दर्शयलो. निदर्शनां करप्यांनी राष्ट्रीय एकचार आनी देशाच्या हिताक तेको दिवपी घोशणा दिल्यो. तांच्या हातात नेशन युनिटी अँड ट्रूथ, युनिटी ओव्हर डिव्हिजन आनी स्टुडंट्स फॉर भारत हो संदेश दिवपी फलक आशिल्ले. राष्ट्रीय एकचार आनी शांततापूर्ण लोकशाही विचारांचेर बांधिलकी उक्तावपा खातीर ही निदर्शनां केली अशें आयोजकांनी सांगलां. कृत्रिम वस्ती आणि

फुलां तयार करपाचें प्रशिक्षण दिवन पिंडीच्या बायलांक आत्मनिर्भर जावपाक उर्बा दिवपाक कारवाय जाली. कार्यावळीच्या उक्तावण सुवाळ्यात उलयतना आमदार प्रवीण आर्लेकार हांणी प्रशिक्षण पुराय जातकच बायलांक तांच्या उत्पादना खातीर बाजारपेठ मेळची हे खातीर फुकट स्टॉल दितले अशें जाहीर केलां. केक तयार करप, शिवणकाम आनी अगरबत्ती तयार करपाचे मळार अशाच कार्यावळी जायत्या बायलांक फायदो जाता अशें तांणी सांगले. गोंयचे सांस्कृतीक दायज तिगोवन दवरपा खातीर मातयेच्यो मुर्ती तयार करपाक फुकट आधुनिक उपकरणां सयत पारंपारीक कारागिरांक सरकारी आदार मेळटा हाचेरूय आर्लेकारान भर दिलो. मिनेझीस ब्रागांझा संस्थेन विरनोडा पेडणेच्या संत सोहिरोबानाथ आंबे सरकारी महाविद्यालय आनी रिसर्च केंद्राच्या जोडपालवान 1 ऑगस्टाक सकाळी 11 वरांचेर महाविद्यालयाच्या संकुलात लोकमान्य टिळक पुण्यतिथी निमतान पत्रकार दिसाच्या कार्यावळीचे आयोजन केला. लेखक आनी पर्यावरण तज्ञ राजेंद्र केरकार कार्यावळीचे मुखेल सोयरे आसतले जाल्यार

लहानपणातले नवलांचे कुरव अजूनही काहीकडे तिगून रावल्यात. पावसात केन्ना केन्ना अनिर्बंध घसघशीत दडक पडून फाटोफाट येता संत लयेतली रिपरीप. कुपांचो हो विलंबित ख्याल बळयांच ओडून व्हरता यादींच्या संपन्न प्रदेशांत. नॉस्टाल्जियाची झिंग हाडपी अतिताचो कलायडोस्कोप दाखयता. थंय असता नव्या पुस्तकाच्या करकरीत पानाचो कारेगाद वास, त्या पानांनी पिपळाच्या सुकिल्ल्या पानांक दवरप, किल्ल्या ग्रहपाटाक लागून पडिल्ले धपके आणि चलयेंचे लायनीन पहिल्या बकार बशिल्ल्या कोणाची तरी चौकस नदर चुकयत सुकयल्ल्यो ओल्यो पातकड्यो. थंय असता केसांत थेमाची मोतयां घेवन कोणाची तरी पावळेत रिगप, दोक्तराची ओलसाण, चोपडेचो भिजिल्लो कोनसो, बुकूल सुटिल्ल्या पॅनान बॉल्सार काडिल्ली निळी रांगोळी आणि राती कडेन घरच्यांची नदर चुकोवन फसकान भरून दवरिल्ले काजुले. थंय असता व्हावत्या व्हाळान गणयल्ल्या पायाच्या बोटांक पडिल्ल्यो तामश्यो मिरयो, मळादेगेच्या माट्टे रानांत पानांतल्यान थेंब्याचो त्रिताल, रुखामुळाक गोठेल्ले गायेचे कातीवयली ओली थरथर, आणि गणभेसाच्या फेर्राद मिरया सकयल्या गोऱ्या पवठ्या भोवतणची छमछम पायजणां. थंय असता गांवठी नळ्यावयल्या दुदयाच्या वेरींतल्यान वाट काडीत विखुरलेलो धुंवर, रांचे कुडींतल्यान कांद्याच्या फोडणीचो गंध. म्हज्या गांवच्या एका आंगाक वेंगायत न्हंय निरंतर व्हावत आसा. ही न्हंयेची तरेकवार रुपां, खळयो, व्हाळ, पाट, पोयो आणि ल्हानसान न्हयांनी हाडिल्ले उदक आखंड पियोन तृप्त जाल्ली गुरवारणीच्या जड आंगाची न्हंय श्रावणान पळोवपाक मेळटा. दिवाळीच्या दिसांनी दसरो येता येता तिची तृप्ती जाणवता. कोजागिरीच्या भांगरसाळ चांदण्यान माथ्यार चंद्रनान घेत तिच्या तळटा येद्या ल्हारांची रुप्यांची लपलप पळयत रावची. तेगेवयली चिपां, हिपळीची झाडां, काळखाचे गोबरे पांघरून माथ्यावयल्यान घेवन तेन्ना निधीचे सवंग हाडटात. चांदण्याचे दाटसाणीचो अदमास घेत मदींच एकाद्री तिटाभाई टिटी व्हक करीत शांततायेचे तलम सायेचे सुरीशी भोंवडायत वता. माड्यावयल्या शिवणीच्या कलाकुसरीच्या घोटेरांत पोरां ओगीत चुकचुकतात आणि परत आवयचे विंगेत रिगतात. पौष माग येता तशी न्हंय सडसडीत जाता. चरबी झडिल्ले वरी तिची कांती घोटयू दिसता. सुकते वेळार दर्याक मेळपाची उमळशीक वाडिल्ली, भरते वेळार घरा परतुपाची इत्साच नाशिल्ली. हे सडसडीत न्हंयेक सांज विरता विरता पळोवचे, बक्यांचे सुकण्यांतले माळेतले घरा परतप, अस्तमतेच्या सूर्याची संत भैरवी आणि पलतडच्या नालतडी येतल्यांच्या गजालींचो मंद मंद नाद, ह्यो गजाली न्हंयेच्या विरहाची वेदना वाढयतात. तिका ह्या तिष्ठत रावपापूय एक नशाची असता. तिचे कडेन पळयत रावतल्याच्या नदरेतल्यान ती काळजान देंवता, थंयच घर करून रावता. अतिताचो सोद घेतना मनाच्या हुमऱ्यार येऊन बागडपाक लागतात काय नाद, काय आवाज. आता हे फातोड फुटतना मशिदीतल्यान मुल्लाची बांग कानार पडटा. म्हज्या ल्हानपणान त्या भावार्थ्याचो आर्त व्याकुळ सूर वाऱ्याच्या शितळ धारार बसून काळजान रिगतालो. दैवतत्वाच्या त्या सर्वव्यापी अस्तित्वा मुखार मान वाकोवपाची प्रेरणा दितालो असोच आवाज बदेराच्या होर्नाचो. थंडी पावसाक भीक घालिनासतना आपल्या सायकलीचेर बसून 5 किलोमीटर अंतरावयल्या आमच्या गांवांत तो येतालो. त्या आवाजाची याद घेवन येता हुनसाण राखून दवरिल्ल्या पावांचो उष्ण गंध. 8-8:30 जातकच वाड्यार व्यांनी येताल्यो, प्रत्येकीची वेगळी साद. सुंगटां भोपशी गेचो हेल, मागीर तिचे भोवतणचो बायलांचो वाणपण करी पी कलकल, मांजराचेर पडिल्लो कुलकुलाट घेवन येता पोयेंतल्या गुलनुसत्याचो विशिष्ट असो गंध. हो आवाज आज स्कूटरी आणि रिक्षातल्यान दारान येवपी नुस्तें विकपी फिश वेंडर्सांनी नाच्च करून उडयला. 10:30 दारान गोसां येताले, तांच्या हातान दाणो, खांद्यार कांबळ आसताली. निरिच्छ मनान दारार उभे रावन ते पावरे सिद्धा म्हणटाले आणि हातातलो शंख मोठ्यान वाजयताले. मापभर तांदूळ तृप्त तोंडान घेतल्या त्या गोसाईंची गैरहजेरी आयज आये करीत दारान येतल्या भिकाऱ्यांक जागून चडूच जाणवता. मनातल्या तळाचे खवदळून वचप हाली सदाशीच झाला. पायापुंची रेव बोटांची चिमटेतल्यान सुटत वता आणि तसो तसोच तोलूय शेणटाशे दिसता. त्यांना अशेंच जाता. ते परके वेळेर आदाराक येतात ह्यो अतिताच्यो यादी. ह्या यादीतले जग 25-30 वर्सां पयलीचे. उत्क्रांतीच्या मोडणार पावताना संसाराची गती मंद जाता तशीच त्या वेळारूय जाल्ली. उपरांचे श्वास धरूंक रोखून धरूंक रावपी ताकतिकेची तयारी त्यांनाचे ते जग करताले जावये. त्यांनाचे ताचे संथ लयेक निरागस्तायेची झालर असताली. कपट खंय आशिल्लेच जाल्यार ते पिरायेर ते जाणवनाशिल्ले. संसाराक नितळ निवळ आसपाक कसलीच हरकत ना हे खुळे समजुतीन भावविश्व वावुरताले. बोटांचे खाचितल्यान रेव सुटत चालल्या म्हूण कितलो तेप खंत करपाची. सैमाचो नेमूच तो सातत्यान बदलपाचो. बदलाच्या ह्या आवर्तान फाटल्यो कुरवो अशोच पुसतल्यो, मागीर ते तुकप म्हाका पटू वा ना पटूं.

0: ऐकवे ना, आयज जागतीक निसर्ग संवर्धन दीस पाळटात. सैमाचे संवर्धन करपा खातीर वर्ल्ड नेचर कंजर्वेटिव डे. स्वच्छ आणि नितळ पर्यावरण राखपाक जाय. ग्लोबल वॉर्मिंग धोक्याचो इशारो दिता, ते जर पयस जावपाक जाय ऋतू सारखे टायमा प्रमाणे आमकां येवपाक जाय जाल्यार हातान आमचे आसा निसर्गाचे संवर्धन करप, निसर्ग सांबाळप, पर्यावरण सांबाळप. आमचो गोवाच पळयात. नैसर्गीक सौंदर्याची खाणच कशी, आमकांच न्ही तर टुरिस्टांकूय हे सौंदर्य आवडटा, एट्रॅक्ट जाता ते गोव्याच्या नैसर्गीक सौंदर्याक, आनी ते उपभोगपाक ते खंयच्या खंयच्यान येता. पूण आमच्याच अवतीभोवती हे सौंदर्य आसा, ते आमी सांबाळपाक जाय. आमच्या पर्यावरणा कडेन कोण कसलेच हेळसाण जाल्ले आमी सोसूंक जायना. कित्याक आमचे रान, आमचे वाठार आमीच सांबाळपाक जाय. निसर्गाची आस्वाद घेवपाची, अनुभवपाची दृश्टी कलात्मक जाय. कित्याक निसर्गाच्या सानिध्यान आमकां चैतन्य मेळटा, स्फूर्ती येता, सर्जनाचो आनंद आमकां ह्या नैसर्गीक संपत्तीनूच मेळटा. ताका आमी काँक्रीटच्या जंगलांत रुपांतर करपाक नाका, आमी ते सांबाळपाक जाय. निसर्गाची पुजा करुया ह्या जागतीक निसर्ग संवर्धन दिसा निमतान. निसर्गाची पुजा करुया. झाडां, वेली, फळां, फुलां, पक्षी, नदी, समुद्र, झरे हे आमचे गुरूच. सगळ्या ऋतून हे सगळेच कशे ताटमानेन उबे आसता. वत आसूं, पावस आसूं, थंडी आसूं, सगळे सहन करीत न डकमकता ही झाडां, वेली, फळां, फुलां, पक्षी उबी आसता. आमकां होच संदेश दिता की सुखापेक्षा दुखाशी लडपाक शिका, अभिमानान जगा, स्वता जगा, दुसऱ्यांकूय जगोंक दिया. म्हणूनच निसर्गाक वंदुया, जपुया, ताका वाडोवया.
1: मागू नकोस रे तू आपण जगलेले ते बेभान क्षण, जरा कुरवाळू दे ना मला ती विलक्षण आठवण. धुंद पावसातली ती ओली गच्च संध्याकाळ, एकाच छत्रीतून केलेली ती नशीली वाटचाल. त्या मुसळधार पावसाच्या बेफाम सरी आणि तुझ्या सहवासाची ती गोड शिरशिरी. सारं कसं भारलेलं, मंत्रमुग्ध झालेलं, मौनानं जणू सारं काही बोललेलं.

0: प्रसार भारतीन सुरू केला आपलो नवो ओटीटी प्लॅटफॉर्म वेव्स
1: वेव्स
0: हातून तुमका विनामूल्य
2: ऐकपणा ऐकूया मुखेल खबरो. नमस्कार, हांव मनाली प्रभुगांवकर. ह्यो आसात कांय मुखेल खबरो. देशविरोधी भावना पसरोवपाचो वा राज्यातली जातीय शांतताय इबाडपाचो यत्न करपी व्यक्तींचेर गोंय पुलीस कडक कारवाय करतले अशी शिटकावणी मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी दिल्या. आयपीबीच्या बसकेंत उत्पादन इलेक्ट्रॉनिक्स हॉस्पिटॅलिटी मेळून 622 कोटींच्या गुंतवणूक प्रकल्पांक मान्यताय दिल्या. हातूंतल्यान 3,000 वयर नोकऱ्यो तयार जावपाची आस्त आसा अशी माहिती मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी दिली. समाज कल्याण संचालनालयान देशाच्या पद्मविभूषण पद्मभूषण आणि पद्मश्री ह्या उचेल्या नागरी पुरस्कारांखातीर शिफारशी तशेंच नामांकनां मागयल्यात.

आकाशवाणी राजेंद्र लेले आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. सार्वजनिक परीक्षांमधील गैरप्रकार रोखण्यासाठीचं सुधारणा विधेयक लोकसभेत सादर. विरोधकांच्या गदारोळामुळे दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांविरुद्ध पोलिसांनी बळाचा वापर केल्याचा आरोप करणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालय आज सुनावणी घेणार. नीट पेपरफुटी विरोधात आंदोलन करणाऱ्यांवरचे खटले मागे घेण्याचा बिहार आणि आसामच्या राज्य सरकारांचा निर्णय. आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये भारताच्या पॅरा शॉटपुटर शर्मिला धनखड हिला सुवर्णपदक. आता सविस्तर बातम्या. सार्वजनिक परीक्षांमधील गैरप्रकार रोखण्यासाठीचं सुधारणा विधेयक 2026 काल केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी लोकसभेत सादर केलं. या कायद्यात अनेक महत्वपूर्ण तरतुदींचा समावेश आहे. पेपरफुटीच्या प्रकरणातील दोषींना 10 वर्षांपर्यंतचा कारावास, 10 कोटी रुपयांपर्यंतचा दंड आणि दोषी ठरलेल्या गुन्हेगारांची मालमत्ता जप्त करणं यासारख्या कठोर शिक्षेचा समावेश आहे. खटल्यांना जलद निकाली काढण्याच्या दृष्टीने प्रत्येक राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेशांनी दैनंदिन सुनावणीसाठी विशेष जलदगती न्यायालय स्थापन करणे यामध्ये अनिवार्य करण्यात आलं आहे. याशिवाय पोलीस ठाण्यात माहिती नोंदवल्याच्या तारखेपासून 2 महिन्यांच्या आत गुन्ह्यांचा तपास पूर्ण करणे आणि आरोपपत्र दाखल झाल्यापासून 3 महिन्यांच्या आत खटल्यांचा निकाल लावणे अशा तरतुदीही यात केल्या आहेत. हे विधेयक सादर करताना विरोधकांनी प्रचंड गदारोळ आणि घोषणाबाजी केली, त्यामुळे सभागृहाचं कामकाज 3 वेळा तहकूब करावं लागलं. दरम्यान सर्व सदस्यांनी मतभेद मिटवून चर्चेत सहभागी व्हावं असं आवाहन सभापती ओम बिर्ला यांनी केलं आहे. याच मुद्द्यावरून राज्यसभेचं कामकाजही काल होऊ शकलं नाही. राष्ट्रीय लोकशाही आघाडी एनडीएच्या संसदीय पक्षाची साप्ताहिक रणनीती बैठक मंगल मिलन आज सकाळी संसद भवनात होणार आहे. आघाडीची पूर्ण एकता दर्शवण्याच्या उद्देशानं संसदेच्या अधिवेशनादरम्यान मंगळवारी ही बैठक होत असते. परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याच्या मुद्द्यावरून आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांविरुद्ध पोलिसांनी बळाचा वापर केल्याचा आरोप करणाऱ्या याचिकांवर आज सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयानं काल सहमती दर्शवली. आंदोलनादरम्यान हल्ला झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या काही कुटुंबियांनी दाखल केलेली स्वतंत्र याचिकाही इतर याचिकांबरोबरच विचारात घेण्याचं काल मान्य करण्यात आलं. नीट यूजी परीक्षेतील कथित अनियमिततेविरोधातील आंदोलनात सहभागी झालेल्या लोकांविरुद्ध दाखल केलेले खटले आणि इतर कायदेशीर कारवाई मागे घेण्याचा निर्णय बिहार आणि आसामच्या राज्य सरकारांनी घेतला आहे. बिहारच्या गृह विभागानं 26 जुलै रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत आंदोलकांविरुद्ध नोंदवण्यात आलेले सर्व एफआयआर, फौजदारी तक्रारी आणि कारणे दाखवा नोटीसा मागे घेण्याची कायदेशीर प्रक्रिया त्वरित सुरू करण्याचं आश्वासन दिलं आहे. या मुदतीपूर्वी दाखल केलेल्या प्रकरणांच्या संदर्भात अटक किंवा ताब्यात घेतलेल्या व्यक्तींची त्वरित सुटका केली जाईल, तसंच त्या निश्चित वेळेपूर्वीच्या घटनांबाबत भविष्यात कोणतीही प्रत्यक्ष अप्रत्यक्ष कारवाई केली जाणार नाही अशी हमीही सरकारनं दिली आहे. आसामच्या गृह आणि राजकीय विभागानंही तिथल्या आंदोलनांच्या संदर्भात दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेतले आहेत आणि आंदोलनांमध्ये सहभागी असलेल्या व्यक्तींविरुद्ध राज्यातील कोणत्याही पोलीस यंत्रणेकडून कोणतीही प्रतिकूल कायदेशीर कारवाई केली जाणार नाही असं म्हटलं आहे. इनक्रेडिबल इंडिया अर्थात अतुलनीय भारत या प्रतिष्ठित ब्रँड अंतर्गत भारताला जागतिक पातळीवर पर्यटनासाठी एक पसंतीचं ठिकाण म्हणून प्रोत्साहन देण्यासाठी पर्यटन मंत्रालयानं एअर इंडियाशी सामंजस्य करार केला आहे. केंद्रीय पर्यटन आणि संस्कृती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांच्या उपस्थितीत काल नवी दिल्ली इथं या करारावर स्वाक्षरी करण्यात आली. भारताची जागतिक पर्यटन क्षेत्रातील ओळख अधिक दृढ करण्यासाठी एअर इंडियाचं देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील विस्तृत जाळं आणि मंत्रालयाचे पर्यटन स्थळांच्या प्रचाराचे उपक्रम यांचा एकत्रित लाभ घेणे हा याचा उद्देश आहे. भारताच्या लोकशाही आणि विकासाच्या प्रवासात पंचायती राज संस्थांची भूमिका अत्यंत महत्वाची आणि केंद्रस्थानी असल्याचं केंद्रीय पंचायती राज मंत्री राजीव रंजन सिंह यांनी म्हटलं आहे. नवी दिल्ली इथं आत्मनिर्भर पंचायत कार्यक्रम आणि समर्थ पंचायत पोर्टलचा शुभारंभ केल्यानंतर ते बोलत होते. विकसित भारत 2047 संकल्पनेनुसार आर्थिकदृष्ट्या

त्या सक्षम तंत्रज्ञानाचा वापर करणाऱ्या आणि आत्मनिर्भर पंचायतींच्या निर्मितीच्या दिशेनं हे एक महत्वपूर्ण पाऊल असल्याचं सिंह यांनी सांगितलं. समर्थ पंचायत पोर्टलमुळे कर आकारणी, देयके आणि पंचायत महसुलाचे निरीक्षण या प्रक्रिया सुलभ आणि पारदर्शक होतील असंही त्यांनी नमूद केलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. एमव्ही ओमोर्फी या व्यापारी जहाजावर झालेल्या हल्ल्यात एका भारतीय नागरिकाचा मृत्यू झाल्यानंतर परराष्ट्र मंत्रालयाने भारतातील युक्रेनचे राजदूत डॉक्टर अलेक्झांडर पॉलिश्चुक यांना पाचारण करून घेतलं. या घटनेबद्दल तीव्र चिंता व्यक्त करतानाच मंत्रालयानं व्यापारी जहाजांवरील अशा हल्ल्यांचा कठोर शब्दात निषेध केला. अशा कृतींमुळे निरपराध नागरी खलाशांचे प्राण धोक्यात येतात, अशा कृती अस्वीकार्य आहेत आणि त्या टाळल्याच पाहिजेत असं मंत्रालयानं पुन्हा एकदा अधोरेखित केलं आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू आज वॉशिंग्टनमध्ये दाखल झाले. तिथे ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतील. ट्रम्प यांची दुसऱ्या कार्यकाळासाठी निवड झाल्यापासून या दोन्ही नेत्यांमधील ही आठवी भेट आहे. उभय नेते सर्व मुद्द्यांवर आणि प्रामुख्यानं इराणच्या मुद्द्यावर चर्चा करतील. आपली सुरक्षा निश्चित करून शांतता प्रस्थापित करण्याच्या उद्देशानं ट्रम्प यांची भेट घेत असल्याचं नेतन्याहू यांनी नमूद केलं आहे. परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी काल बीजिंगमध्ये चीनच्या उपपरराष्ट्र मंत्री हुआ चुनयिंग यांची भेट घेत द्विपक्षीय संबंधांच्या सर्व पैलूंचा आढावा घेतला. भारत आणि चीन यांच्यातील सहकार्य दृढ करणं आणि व्यापार तसंच आर्थिक संबंधांना आणखी चालना देण्याबाबतही दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. भारतीय कार रेसर असलेल्या मुंबईच्या 21 वर्षीय आदित्य पटनायक याने गोल्ड व्हिओस चॅम्पियनशिप मलेशियाच्या तिसऱ्या फेरीतील स्पोर्टिंग क्लास जिंकून आपलं पहिलं आंतरराष्ट्रीय कार रेसिंग विजेतेपद पटकावलं. ही स्पर्धा प्रसिद्ध सेपांग इंटरनॅशनल सर्किटवर आयोजित करण्यात आली होती. ग्लासगो इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये भारताच्या पॅराशॉटपुटर शर्मिला धनखड हिने महिलांच्या गोळाफेक स्पर्धेच्या शॉटपुट F57 प्रकारात 9.81 मीटरची सर्वोत्तम कामगिरी करत सुवर्णपदक जिंकलं. पॅरा एथलेटिक्स प्रकारात सुवर्णपदक जिंकणारी शर्मिला ही भारताची पहिलीच खेळाडू ठरली. तिच्या या विजयामुळे या स्पर्धेत पॅरा एथलेटिक्समध्ये 20 वर्षांनंतर पदक मिळालं आहे. याच प्रकारात शिल्पा के शायला हिने कांस्य पदक पटकावलं. पुरुषांच्या उंच उडी प्रकारात भारताच्या सर्वेश कुशारेनं रौप्य पदक पटकावलं. अंतिम फेरीत त्याने 2.25 मीटरची उंची पार केली, मात्र 2.28 मीटरच्या उंचीसाठी केलेले त्याचे तीनही प्रयत्न अयशस्वी ठरल्यानं त्याला रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं. या प्रकारात जमैकाच्या रोमेन बेकफोर्डनं सुवर्णपदक जिंकलं. या व्यतिरिक्त वेटलिफ्टर्स वल्लुरी अजय बाबू आणि ज्ञानेश्वरी यादव यांनी भारोत्तोलनात प्रत्येकी एक रौप्य पदक जिंकलं. महिलांच्या गोळाफेक स्पर्धेत शिल्पा शैला हिनेही कांस्य पदक मिळवलं. या कामगिरीसह ग्लासगो 2026 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये भारताची एकूण पदकांची संख्या 10 झाली असून त्यात 2 सुवर्ण, 5 रौप्य आणि 3 कांस्य पदकांचा समावेश आहे. महिलांच्या 75 किलो वजनी गटात उपांत्यपूर्व फेरीत बाय मिळाल्यामुळे भारतीय बॉक्सर लवलीना बोरगोहेनचं पदक निश्चित झालं आहे. राष्ट्रकुल टेबल टेनिस स्पर्धेत अव्वल मानांकित भारतीय संघानं काल पुरुष आणि महिला अशा दोन्ही सांघिक प्रकारात 3-0 अशा दमदार विजयांसह आपल्या मोहिमेची सुरुवात केली. हवामान विभागानं आज छत्तीसगड, ओडिशा, दिल्ली, हरियाणा, चंदीगड, हिमाचल प्रदेश, मध्य महाराष्ट्र, पंजाब, दक्षिण अंतर्गत कर्नाटक, उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि कर्नाटक किनारपट्टीवरील काही भागात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. ईशान्येकडील राज्य राजस्थान, गुजरात, झारखंड, केरळ आणि गोव्यातही मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. सार्वजनिक परीक्षांमधील गैरप्रकार रोखण्यासाठीचं सुधारणा विधेयक लोकसभेत सादर. विरोधकांच्या गदारोळामुळे दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांविरुद्ध पोलिसांनी बळाचा वापर केल्याचा आरोप करणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालय आज सुनावणी घेणार. नीट पेपर फुटी विरोधात आंदोलन करणाऱ्यांवरचे खटले मागे घेण्याचा बिहार आणि आसामच्या राज्य सरकारांचा निर्णय आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये भारताच्या पॅरा शॉटपुटर शर्मिला धनखड हिला सुवर्णपदक. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवीं मनाली प्रभुगांवकर तुमकां ह्यो राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी स्कायरूट एरोस्पेस कडेन संवाद साधून विक्रम एकच्या यशा खातीर पुराय पंगडाक परबी दिली. नीट यूजी परिक्षेच्या निषेधात वांटो घेवपी लोकांक आड केल्ल्यो केशी आनी हेर कायदेशीर कारवाय फाटीं घेवपाचो निर्णय बिहार आनी आसाम राज्य सरकारांनी घेतला. मंगल मिलन ह्या नांवान वळख आशिल्ली एनडीए संसदीय पक्षाची सप्तकी रणनीती बसका आयज सकाळी संसद घरात जातली. भारताचो इन्क्रेडेबल इंडिया ब्रँडाखाला संवसारीक पर्यटन थळ म्हूण प्रचार करपा खातीर पर्यटन मंत्रालयान एअर इंडिया कडेन समजिकायेची कबलात केल्या. आनी राष्ट्रकुल खेळात भारताची शर्मिला धनखड हिणे ग्लास्कोत जाल्ल्या बायलांच्या शॉटपूट फायनलीत दुसरे भांगरा पदक जिखले. हे पदक जिखपी ती पहिली भारतीय थारल्या. आता पुराय खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी स्कायरूट एरोस्पेसचे पवन चंदना आनी नागा भारत डाका हांचे कडेन संवाद साधलो. सोशल मिडियाचेर केल्ल्या पोस्टात प्रधानमंत्री मोदी हांणी तांचे चर्चेत मुखेलपणान विक्रम एकच्या यशाचेर आनी हेर जायते विशयांचेर चर्चा जाल्ल्याचो उल्लेख केला. तांच्या प्रवासाची आनी फुडाराची येवजण आयकून प्रधानमंत्र्यांनी खोशी उक्तायली. तांची उर्जा, महत्वाकांक्षा आनी सकारात्मक नदर ही भारताच्या खासगी अंतराळ क्षेत्रातल्या उत्साही आनी चैतन्यमय वातावरणाचे प्रतिबिंब आसा अशें ताणें म्हळें. तशेंच प्रधानमंत्री मोदी हांणी स्कायरूट्स एरोस्पेसाच्या पुराय पंगडाक परबी दिली.
1: विक्रम 1 इसके सफल लॉन्च से हर देशवासी गौरव से भरा हुआ है. ये प्राइवेट सेक्टर द्वारा विकसित भारत का पहला रॉकेट है. हमारे युवा इनोवेटर्स ने वो कर दिखाया जिसकी कल्पना तक मुश्किल थी. उन्होंने गजब की स्किल, पैशन और पेशेंस दिखाया. लंबे समय तक हमारा स्पेस सेक्टर निजी क्षेत्र के लिए बंद रहा था. इस सेक्टर में रुचि रखने वाले काफी युवाओं को अपनी प्रतिभा दिखाने का अवसर नहीं मिल पा रहा था. युवा हित को देखते हुए हमने स्पेस सेक्टर को प्राइवेट सेक्टर के लिए खोला. आज इसका परिणाम दुनिया देख रही है.
0: नीट यूजी परिक्षेच्या निषेधात वांटो घेवपी लोकां आड केल्ल्यो केशी आनी हेर कायदेशीर कारवाय फाटीं घेवपाचो निर्णय बिहार आनी आसाम राज्य सरकारांनी घेतला. बिहाराच्या गृह खात्यान 26 जुलयाक सांजे 6 वरां पयली नोंद केल्ले सगळे एफआयआर, गुन्यांवकारी कागाळी आनी आंदोलन करप्या आड कारणे दाखवा नोटीशी फाटीं घेवपाची कायदेशीर प्रक्रिया रोखडीच सुरू करतले अशें आश्वासन दिलां. अधिकृत निवेदनाप्रमाण मुजती यादीक दाखल केल्ल्या प्रकरणा संबंधी अटक केल्ल्या वा ताब्यात घेतिल्ल्या व्यक्तींक रोखडेच सोडटले. आसामच्या गृह आनी राजकीय खात्यान ह्या निषेधा संबंधी आसामात केशी नोंद जाल्यात ताका लागून 13 जणांक अटक केल्या अशी माहिती दिल्या. पूण ह्या निषेधात वांटो घेतिल्ल्या व्यक्ती आड राज्यातल्या खंयच्याय पुलीस अधिकाऱ्याकडल्यान कसलीच कारवाय करचे ना अशें राज्य सरकारान थारायलां. मंगल मिलन ह्या नांवान वळख आशिल्ली नॅशनल डेमोक्रेटीक अलायन्स एनडीए संसदीय पक्षाची सप्तकी रणनीती बसका आयज सकाळी संसद घरात जातली. युती भितर पुराय एकचार दाखोवपा खातीर संसदेच्या अधिवेशनात ही बसका घेवपाची चाल आसा. आदली बसका ह्या म्हयन्याच्या 21 तारखेक जाल्ली. त्यावेळार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी परिक्षांनी पेपर लीक जावचे न्हय म्हूण समन्वयात्मक यत्न करचे अशें आवाहन केल्ले. तशेंच हालींच नीट परिक्षा पेपर लीक जाल्ल्यान संबंद तांचेर खर कारवाय करपाची आनी देशातल्या तरणाट्यांचे हित राखपाची सरकाराची वचनबद्धताय प्रधानमंत्र्यांनी परतून एक फावट अधोरेखित केली. विदेश वेव्हार सचिव विक्रम मिस्री हांणी बिजिंगात चीनाचे परराष्ट्र वेव्हार उपमंत्री हुआ चुईंग हांची भेट घेतली आनी द्विपक्षीय संबंधांच्या सगळ्या तासांचो नियाळ घेतलो. भारत आनी चीन हे एकमेकांचे भागीदार असून उदरगतीच्यो संधी निर्माण करपी देश आसात. त्याप्रमाण सचिव मिस्री हांणी वेगवेगळ्या विशयांचेर भासाभास केल्या. हातूंत वेपार आनी अर्थिक संबंधातल्या फायदेशीर परिणाम मेळोवपाचो आस्पाव आशिल्लो. चीनातल्या भारतीय दूतावासाच्या म्हणण्याप्रमाण भारत चीन शिमेच्या वाठारांनी शांतताय आनी सुव्यवस्था दवरपाचे महत्वाचेर लेगीत ह्या दोनूय अधिकाऱ्यांचेर एकमत जाले. भारताचो इन्क्रेडेबल इंडिया ब्रँडाखाला संवसारीक पर्यटन थळ म्हणून प्रचार करपा खातीर पर्यटन मंत्रालयान एअर इंडियाकडेन समजिकायेची कबलात केल्या. केंद्रीय पर्यटन आनी संस्कृती मंत्री गजेंद्र सिंग शेखावत हांच्या हजेरेत नवी दिल्लीत ही कबलात जाली. भारताची जागतिक पर्यटन दृष्टी वाढोवपा खातीर मंत्रालयाच्या प्रचार उपक्रमा वांगडाच एअर इंडिया

0: ह्याच्या विस्तारित देशी आणि आंतरराष्ट्रीय नेटवर्कचो फायदो घेवपाचो हे सहकार्याचो हेत आसा. ह्या कबलातीखाला मंत्रालय आणि एअर इंडिया डिजिटल आणि ऑफलाईन प्लॅटफॉर्माचेर संयुक्त प्रचार मोहीम सुरू करतले. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी आयकतात.
1: तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन, तशेंच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमकां फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
0: आता मुखावेल्यो खबरो. कार्मीक भौशीक कागाळी आणि पेन्शन राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंग हांणी भौशीक परिक्षा अनुचित साधनांचेर प्रतिबंधक उपाय दुरुस्ती विधेयक 2026 काल लोकसभेत मांडले. ह्या विधेयकात भौशीक परिक्षा अनुचित साधनांचेर प्रतिबंधक उपाय कायदो 2024 दुरुस्ती करपाचो यत्न केला. ह्या विधेयकात 10 वर्सां मेरेन बंदखण, 10 कोटी रुपया मेरेन दंड, गुन्यांवकारांची मालमत्ता जप्त करप, खाशेले फास्ट ट्रॅक कोर्ट आणि परिक्षा संबंधित गुन्यांवांची चौकशी तशेंच सुनावणे खातीर वेळ मर्यादा ह्या सारख्या कडक शिक्षेची तरतूद आसा. हे विशीं उलयतना मंत्री जितेंद्र सिंग हांणी सांगला की
2: आय रायज टू मूव फॉर लीव टू इंट्रोड्यूस दी पब्लीक एक्झामिनेशन ब्रॅकेट प्रिव्हेन्शन ऑफ अनफेअर मीन्स अमेंडमेंट बिल 2026 टू अमेंड दी पब्लीक एक्झामिनेशन प्रिव्हेन्शन ऑफ अनफेअर मीन्स बिल 2024. थँक यू स्पीकर सर.
0: हे मांडला ते विधेयक सुदारपाच्या दिकेन हे सुरवातीचे पावल आसा अशे सभापती ओम बिर्ला हांणी सांगले. ओम बिर्ला हांणी मुखार म्हळे की
3: लोक परीक्षा अनुचित साधारण निवारण संशोधन विधेयक 2026 हमारे देश के करोड़ों युवाओं के भविष्य, उनकी मेहनत और उनकी आकांक्षाओं से जुड़ा अत्यधिक महत्वपूर्ण विधेयक है. ये विधेयक पेपर लीक जैसे अपराधों पर प्रभावी अंकुश लगाने, दोषियों के विरुद्ध कठोर प्रावधान कर देश के करोड़ों युवाओं के हितों की रक्षा और इस दिशा में एक महत्वपूर्ण विधेयक है.
0: उपरांत नीट विद्यार्थी निदर्शका आड पुलिसांनी केल्ल्या कारवायेचेर विरोधकांनी परत परत केल्ल्या निषेधाक लागून सभाघराचे कामकाज खंडीत जाल्ल्यान लोकसभा आणि राज्यसभा दोनूय सांजे मेरेन स्थगित करच्यो पडल्यो. केंद्रीय पंचायती राजमंत्री राजीव रंजन सिंह हांणी म्हळां की पंचायत राज संस्था ह्यो भारताच्या लोकशाय आणि विकासाच्या प्रवासाचो केंद्रबिंदू आसात. नवी दिल्लीत आत्मनिर्भर पंचायत कार्यावळ आणि समर्थ पंचायत पोर्टल सुरू करताना ते उलयताले. विकसित भारत 2047 दृष्टीकोनाप्रमाण अर्थिक नदरेन कार्यक्षम, तंत्रज्ञान सक्षम आणि आत्मनिर्भर पंचायती तयार करपाखातीर हे उपक्रम महत्वाचे पावल आसा असे सिंह हांणी सांगले. डिजिटल साधना आणि टिकाऊ येणावळ स्त्रोत वरवी पंचायती राज संस्थांक घटमूट केल्यार तळागाळातल्या शासनात सुधारणा जातली आणि समावेशी ग्रामीण उदरगत गती मेळटली अशें मंत्री सिंग हांणी स्पष्ट केला. ह्या पोर्टलावरवी कर घेवपाची प्रक्रिया आणि पंचायतीच्या येणावळीचेर नियंत्रण दवरप सोपे आणि पारदर्शक जातले अशें तांणी मुखार सांगले. सोशल मीडियाचेर पातळिल्ल्या एका पोस्टात केंद्र सरकार फुडल्या म्हयन्याचे 25 तारखेसावन भारतात इन्स्टाग्रामाचेर बंदी घालतले असो दावो केला, पूण सरकारान हो दावो न्हयकारला. प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोच्या फॅक्ट चेक युनिटान हो दावो फटीचो आसा अशें म्हळां. सरकारान अशी कसलीच घोषणा करूंक ना अशें खात्यान स्पष्ट केला. तशेंच नागरिकांक फकत खात्रीशीर अधिकृत स्त्रोतांचेर आदारून रावपाचो सल्लो पीआयबीन दिला. ते भायर अशी खंयची चुकीची वा फेरफार केल्ली म्हायती सापडली जाल्यार फॅक्ट चेक @pib.gov.in ह्या ईमेलाचेर कळोवपाचे आवाहन केला. राष्ट्रकुल खेळा सर्तीत भारताची शर्मिला धनकर हिणे काल राती ग्लास्कोत जाल्ल्या बायलांच्या शॉटपूट F57 फायनलीत दुसरे भांगरा पदक जिखले. हे पदक जिखपी ती पहिली भारतीय थारल्या. तशेंच बायलांच्या शॉटपूट F57 सर्तीत शिल्पा शैलान काशा पदक जोडले. ते भायर वेटलिफ्टर वल्लुरय अजय बाबू आणि ज्ञानेश्वरी यादव हांणी दरेकी 1 रुपया पदक जिखला. हाचे आदी ज्ञानेश्वरीन बायलांच्या 53 किलो गटात रुपया पदक जोडले. ह्या जैताक लागून 5व्या दिसा निमाणे

0: मेरेन भारताची पदकांची संख्या 10 मेरेन पावल्या आनी तातूंत 2 भांगरा, 5 रुपया आनी 3 काश्या पदकांचो आस्पाव जाता. कॉमनवेल्थ गेम्स 2026 बायलांच्या शॉर्टपूट सर्तीत भांगरा पदक जिखून इतिहास निर्माण केल्ले खातीर केंद्रीय युवा वेव्हार आनी खेळा मंत्री डॉ मनसुख मांडवीय हांणी शर्मला धनखड हाचे अभिनंदन केला. ह्या जैताक लागून पुराय देशाक तिचो अभिमान आसा असोय उल्लेख तांणी केलो. भारतीय हवामान खात्यान आयज छत्तीसगड, ओडिशा, दिल्ली, हरियाणा, चंडीगड, हिमाचल प्रदेश, मध्य महाराष्ट्र, पंजाब, उत्तर प्रदेश, उत्तराखंड आनी दर्यादेगेवेल्या कर्नाटकाच्या कांय वाठारांनी घोग्यांनी पावस पडपाचो अदमास उक्तायला. तशेंच ईशान्य भारत, उदेंत राजस्थान, गुजरात, झारखंड, केरळ, माहे, कोकण आनी गोंय, मध्य प्रदेश, अस्तंत बंगाल आनी सिक्कीम ह्या वाठारांनी लेगीत मध्यम ते मोठ्या प्रमाणात पावस पडपाची शक्यताय आसा. मजगतीं दर्यादेगेवेल्या आंध्र प्रदेशाच्या कांय वाठारांनी उष्ण आनी दमट हवामानाची परिस्थिती तिगून उरपाची शक्यताय हवामान खात्यान उक्तायल्या. आता खबरो सोपोवचे आदी परतून एक फावट आयच्यो मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी स्कायरूट एरोस्पेस कडेन संवाद साधून विक्रम एकच्या यशा खातीर पुराय पंगडाक परबी दिली. नीट यूजी परिक्षेच्या निषेधात वांटो घेवपी लोकां आड केल्ल्यो केशी आनी हेर कायदेशीर कारवाय फाटी घेवपाचो निर्णय बिहार आनी आसाम राज्य सरकारांनी घेतला. मंगल मिलन ह्या नांवान वळख आशिल्ली एनडीए संसदीय पक्षाची सप्तकी रणनीती बसका आयज सकाळी संसद घरात जातली. भारताचो इन्क्रेडिबल इंडिया ब्रँडाखाला संवसारीक पर्यटन थळ म्हणून प्रचार करपा खातीर पर्यटन मंत्रालयान एअर इंडिया कडेन समजिकायेची कबलात केल्या. आनी राष्ट्रकुल खेळात भारताची शर्मिला धनखर हिणे ग्लासकोत जाल्ल्या बायलांच्या शॉर्टपूट फायनलीत दुसरे भांगरा पदक जोडले. हे पदक जिखपी ती पहिली भारतीय थारल्या. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशीक खबरां विभागाचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकुपाक मेळटले आयज सांजे 6:30 नमस्कार.
1: प्रसार भारतीन सुरू केला आपलो नवो ओटीटी प्लॅटफॉर्म वेव्स.
2: वेव्स
1: हातून तुमकां विनामूल्य मेळटात
2: मुव्हीज, शोज, सिरियल्स, ऑडिओ गेम्स, लाईव इव्हेंट्स आणि खूप किती.
1: तर करात बेगोबेग डाउनलोड
2: वेव्स अँड्रॉइड प्ले स्टोर तसेच ऍपल आयओएस वेल्यान.
1: वेव्स तुमच्या मनोरंजनाची शानदार हमी.
2: वेव्स.

ऐकपण जमीर ह्या फिल्मातले कुमार सानू अलका याज्ञिक ह्यांच्या आवाजातले गीत निघते समय ऐकले 9 वरा जातात ऐकूया आकाशवाणी पणजी केंद्राच्या माध्यमातील मुख्य खबरो.

नमस्कार, हांव मनाली प्रभू गांवकर. ह्यो आसात कांय मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी स्कायरूट एरोस्पेस कडेन संवाद सादून विक्रम एकच्या यशा खातीर पुराय पंगडाक परबी दिल्या. नीट यूजी परिक्षेच्या निषेधात वांटो घेवपी लोकां आड केल्ल्यो केशी आनी हेर कायदेशीर कारवाय फाटीं घेवपाचो निर्णय बिहार आनी आसाम राज्य सरकारांनी घेतला. मंगल मिलन ह्या नांवान वळख आशिल्ली एनडीए संसदीय पक्षाची सप्तकी रणनीती बसका आयज सकाळी संसद घरात जातली. भारताचो इन्क्रेडिबल इंडिया ब्रँडाखाला संवसारीक पर्यटन थळ म्हणून प्रचार करपा खातीर पर्यटन मंत्रालयान एअर इंडिया कडेन समजिकायेची कबलात केल्या. विदेश वेव्हार सचीव विक्रम मिस्री हांणी बीजिंगात चीनाचे परराष्ट्र वेव्हार उपमंत्री हुआ चुईंग हांची भेट घेतली आनी द्विपक्षीय संबंधांच्या सगळ्या तासांचो नियाळ घेतलो. केंद्रीय पंचायती राज मंत्री राजीव रंजन सिंग हांणी म्हळां की पंचायत राज संस्था ह्यो भारताच्या लोकशाय आनी विकासाच्या प्रवासाचो केंद्रबिंदू आसात. नवी दिल्लीत आत्मनिर्भर पंचायत कार्यावळ आनी समर्थ पंचायत पोर्टल सुरू करतना ते उलयताले. खेळणी क्षेत्राक चालना दिवपा खातीर आनी संवसारीक खेळणी बाजारपेठेत भारताचो वांटो 2035 मेरेन 5% पावोवपाक सरकारान कार्यदळ स्थापन करपाची घोषणा केल्या. सोशल मिडियाचेर पातळिल्ल्या एका पोस्टात केंद्र सरकार फुडल्या म्हयन्याचे 25 तारखेसावन भारतात इन्स्टाग्रामाचेर बंदी घालतले असो केल्लो दावो सरकारान न्हयकारला. राष्ट्रकुल खेळात भारताची शर्मिला धनकड हिणे ग्लासगोत जाल्ल्या बायलांच्या शॉटपूट फायनलीत दुसरे भांगरा पदक जिखले. हे पदक जिखपी ती पहिली भारतीय थारल्या. हे सर्तीत भांगरा पदक जिखून इतिहास निर्माण केल्ले खातीर केंद्रीय युवा वेव्हार आनी खेळा मंत्री डॉ मनसुख मांडवीय हांणी शर्मिला धनकड हांचे अभिनंदन केला. आनी भारतीय हवामान खात्यान आयज छत्तीसगड, ओडिशा, दिल्ली, हरियाणा, चंदीगड, हिमाचल प्रदेश, मध्य महाराष्ट्र, पंजाब, उत्तर प्रदेश, उत्तराखंड आनी दर्यादेगेवेल्या कर्नाटकाच्या कांय वाठारांनी घोग्यांनी पावस पडपाचो अदमास उक्तायला. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

0: तुमची सांज आनिकूय मोगाची करपा खातीर एफएम रेनबो घेवन येता तुमचे खातीर हॅलो गोंयकारा 1 फेब्रुवारी 2026 सावन सांज वेळा 8 वरांचेर कातारांची ही कार्यावळ खास तुमचे मागणेची. तुमच्या लागींच्यांक घरच्यांक मेसेज करात. आमचो नंबर असा 8380071054. नातर फोन करून तुमच्यांनी तुमची मेसेज पावो येता. आमचो नंबर 2421285 आनीक 2224457. हॅलो गोंयकारा. दर आयतारा एफएम रेनबोंत सांज वेळा 8 वरांचेर कातारांची ही कार्यावळ खास तुमचे मागणेची. हॅलो गोंयकारा. हॅलो गोंयकारा.
1: चित्रसंगीत ह्या कार्यावळीन येवकार ऐकूया बादल ह्या फिल्मातले गीत. अंजान हांची रचना, बप्पी लहरी हांचे संगीत, गीताक जोड आवाज जानकी बालसुब्रमण्यम हांचो.

ऐतराज ह्या फिल्मातले गीतात ऐकूया. समीर हांची रचना, हिमेश रेशमी हांचे गीताक संगीत, गीताक आवाज, के आणि अलिशा हांचं.

ऐकपणे तुम्ही ऐकत आहात चित्रसंगीती कार्यवळ आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादयजनला वयल्यान. कार्यवळीन मुखार गुलाम ह्या फिल्मातले गीत समीर हांची रचना, गीताक जोड आवाज अलका याज्ञिक कुमार सानू हांचो.

उदित नारायण अल्का याग्निकांच्या जोडावासातल्या ह्या गीतासंगाताना एकपणा आयची चित्रसंगीत ही हिंदी फिल्म गीतांची कार्यवळी इथल्यान सोपता.

0: नमस्कार, हांव रघुनाथ साकोर्डेकर, एक नाट्य कलाकार. आकाशवाणीक ह्या वर्सा 90 वर्सां पुराय जाता. ह्या खातीर आकाशवाणीक मना काळजा सावन खूब खूब परबी. खरें म्हळ्यार आकाशवाणी आयकत आयकत हांव ल्हानाचो व्हड जालो. आदी युववाणी कार्यक्रम ते आतां नभोनाट्या मेरेन हांव आकाशवाणी कडेन संबंदीत आसा. म्हजे कलात्मक व्यक्तिमत्व घडोवपांत आकाशवाणीचो हात आसा. आकाशवाणीक खूब खूब परबी.
1: नमस्कार श्रोते हो, आकाशवाणी पणजी केंद्राचं हे आहे महादेव चॅनल. भक्तिधारा ह्या मराठी भक्तिगीतांच्या कार्यक्रम

श्रोते हो, पंडित जितेंद्र अभिषेकी आणि अनुराधा पौडवाल यांच्या स्वरातील भक्तिगीत नुकतंच आपण ऐकलं. आता ऐकूया अजित कडकडे यांच्या स्वरातील भक्ति.

श्रोते हो, अजित कडकडे यांच्या स्वरातील ह्या भक्तिगीताने भक्तिधारा ह्या कार्यक्रमातून मी आपला निरोप घेते. नमस्कार. श्रोते हो, बरोबर 10 वाजता दिल्लीहून प्रसारित होणाऱ्या मराठी बातम्या आता आम्ही संक्षेपित करत आहोत.

आकाशवाणी पणजे केंद्राचे हे म्हादय चॅनल 10:06 जातात. आयकपना कातारच्या कार्यावळीत योकार सुरवेक ऐकूया शेरॉन विलमिक्स हांच्या आवाजातले कातार.

0: रिस्का आकाश गोहांच्या जोड्या आवाजातल्या गीता संघाताना ऐकपणं आयची कांतारेची कार्यावळ इथल्यान सोपता.
1: एक जमाने से कहानी है सुना रही आकाशवाणी.

0: है बदल। जो कहानियाँ हम सुनते आए देखते आए अब वही वैसी ही कहानी सुनाएगा डिजिटल।
1: डाउनलोड वेव्स ओटीटी ऐप नाउ एंड वॉच फॉर फ्री।
2: नमस्कार, हाँ जॉन अग्यार कोकणी कवी आकाशवाणी भौशिक सेवा प्रसारणाची 90 वर्षा पुराय करता ही वडा खुशीची गजल। 23 भाषांनी प्रसारण करपी आकाशवाणी भारताच्या 98% लोकसंख्येमध्ये पावता ही वड गजल। मजो आकाशवाणी पणजी केंद्राकडे लागीचो संबंध, हांवें जायत्यो युवाणी कार्यावळी केल्यात, ते भायर नाटकुली कविता वाचन उलोप पिपळा पिडार सारख्यो कार्यावळी सादर केल्यात। हालींच म्हजो वीर जवान हो सैन्य दलांतल्या जवानांच्यो मुलाखतीचो कार्यक्रम चालू आसा। आकाशवाणी हो भारताच्या संस्कृतिक आणि बौद्धिक परिदृश्याचो महत्वाचा भाग, राष्ट्राची गिरेस्तकाय संस्कृताय आणि परंपरेची जतनाय आणि प्रचार आणि लोकांक शास्त्रीय प्रगतीकडे जोडपाचे काम करता। त्या वेळार हांव म्हज्या वतीन आकाशवाणी उनुनीक परबी दिता। देव बरें करूं।

2:33 म्हणजे 12:87 किलोहर्ट्झचे आकाशवाणी पणजी केंद्राचे हे महादेव चॅनल ऐकवेनो. आता ऐकूया हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताची कार्यक्रम. आज या कार्यक्रमात तुम्हाला ऐकपाक मेळटले शशांक मक्तेदार हांचे गायन राग विभास.

हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताच्या कार्यवाहीक पुन्हा निघते सुमेकले शशांक मक्तेदारांच्या गायनात राग विभास इथल्यान ही कार्यावळ हांगा सोपता.

वीर जवान, जवानांच्या अनुभवांची गाथा घेऊन येता आकाशवाणी वीर जवान। दर महिन्याच्या दुसऱ्या ब्रेस्तारा सकाळी 7:30 वरांचेर महादय वाहिनींत आणि दर महिन्याच्या दुसऱ्या शुक्रारा सकाळी 7:30 वरांचेर FM रेनबोंत वीर जवान।

सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणाखातीर राष्ट्रीय पुरस्कार 2026 खातीर अर्ज आमंत्रित करता. भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयान वर्ष 2026 दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणाखातीरच्या राष्ट्रीय पुरस्कारांखातीर ऑनलाईन अर्ज स्विकारूंक राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www.awards.gov.in सुरू केला. दिव्यांग व्यक्तीच्या आंतरराष्ट्रीय दिसाच्या निमतान दर वर्षा 3 डिसेंबर हे दिसा प्रतिष्ठेचे नागरी पुरस्कार भेटयतात. दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरण आणि आसपावा खातीर केल्ल्या आगळ्या वेगळ्या यत्नांखातीर आणि मोलादीक योगदानाखातीर

0: दिव्यांग व्यक्ती आणि संस्थांचो भोवमान करतात. सर्वसमावेशक वाटेकारपणाक उमेद दिवप आणि शिक्षण, रोजगार, नवो उपक्रम, समाजसेवा तशेंच सुलभताय अशा विंगड क्षेत्रांतली व्हड कर्तृत्वां मुखार हाडप आनी दिव्यांग व्यक्तींक समाजाच्या मुखेल प्रवाहांत हाडपाक गती दिवप हो ह्या पुरस्कारां फाटलो उद्देश आसा. ऑनलायन नामनिर्देशन प्रक्रिया 15 मे 2026 सावन सुरू जाल्या आनी ती 31 जुलय 2026 मेरेन चालू उरतली. नामनिर्देशन फकत राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www.awards.gov.in हाचे वरवींच स्विकारतले. परत एकदां आयकात www.awards.gov.in हाचे वरवींच स्विकारतले. सविस्तर मार्गदर्शक तत्वां खात्याच्या संकेतस्थळार उपलब्ध आसात. संकेतस्थळ www.depwd.gov.in. परत एकदा ऐकात www.depwd.gov.in. निमाणी तारीख 31 जुलय 2026.
1: आकाशवाणी पणजी केंद्राचं हो महादेव चॅनल तुम्ही ऐकतात तुमच्याच आवडीच्या कार्यावळी फिल्मी संगीत. गाता रहे मेरा दिल.

ते 2 दिवसीय चित्रपटाखातीर सुरेश वाडकर हांचो हो आवाज तुमी आयकलो. मोरेश्वर निस्ताने हांचे संगीत आणि आता कार्यावळ फुडें व्हरतना डावपेच या चित्रपटात अजय घोगावळे.

अजय गोगावळे हांचो आवाज तुम्ही आयकले. डावपेचया चित्रपटातले हे गीत. म्हादय चॅनलाचेर तुम्ही ताल थल्ला फिल्मी संगीताचेर आयकत गाता रहे मीरा दिल. अलका याज्ञिक आणि अमित कुमार कार्यावळीतले ह्या उपरांतचे हे गीत लक्ष्मीकांत प्यारेलाल हांणी संगीतबद्ध केल्ले आनंद बक्षी हांचे हम या चित्रपटातले.

अलका याग्निक आणि अमित कुमार ह्यांनी गायल्या हम फिल्मातल्या ह्या गीता उपरांत चितना नहीं सपना ह्या फिल्मातलें हे गीत वेडिंग इन्विटेशन कार्ड गायतात जॉयविन फेर्नांदेश.

ट्रेविन फेर्नांदीश हांच्या आवाजांतलें हें आशिल्लें वॅडींग इन्विटेशन कार्ड. चितना न्हय सपना ह्या फिल्मा खातीर म्हादय चॅनलाचेर तुमी ताल थल्ला फिल्मी संगीताचेर आयकत घाता रहे मेरा दिल कार्यावळ आतां सोपयतना आयकुया कयामत फिल्मांत आशा भोसले हांचो आवाज. तांणी गायली ही गीतरचना मजरूह सुलतानपुरी हांची संगीतकार राहुल देव बर्मन.

आशा भोसले हांचो आवाज राहुल वर्मन हांणी संगीतबद्ध केल्ल्या कयामत फिल्मातल्या मजहूर सुलतानपुरी हांच्या या गीता वांगडा सोपता गाता रहे मेरा दिल. आकाशवाणी पणजी केंद्राचो हो महादेव चॅनल तुम्ही ऐकतात. दनपारच्या सभेतल्यो ह्यो तरेकवार कार्यावळी. आमच्या स्टुडिओतल्या घड्याळांत 12 वरां जाऊन 1 मिनिट झाला. ह्या उपरांत वितरावपाच्या दिसभरातल्या तरेकवार कार्यावळींची वळख आमच्या ऐकप्याक आमी करून दिता. खासा बायलां खातीर आशिल्ली मराठीतल्यान घरकूल कार्यावळ कार्यावळींची ही रुपरेषा सांगून जाल्या उपरांत 12 वरां 5 मिनिटांचेर आयच्या कार्यावळींत मधुबाला किर्तनी हांणी सादर केल्ली कथा आमी वितरायतात ओएसएस.

तशेंच प्रमिला प्रसाद फळदेसाय हांच्यो कविता तुमकां आयकपाक मेळटल्यो. कानो ओळा कार्यावळ 1:05 1:40 सदा फुली आणि दनपारच्या सभेतली निमणी कार्यावळ 2:30 चित्रसंगीत. सांजवेची सभा माधे चॅनलाचेर सुरू करताना 5:30 तुमकां आयकपाक मेळटली इंग्लिशेतली युववाणी डिझायनिंग फॉर इम्पॅक्ट हाव आर्ट शेप्स आवर डेली लाईफ. एडन अलायस सेबिस्तियान हांचे उलोवप तुमकां आयकपाक मेळटले. याद आसुनी 5:30 ही युववाणी. 6:15 शब्दुली. 6:35 कातारा. मराठी चित्रपट संगीताची कार्यावळ 7:00. प्रादेशिक खबरो 7:20 जाल्या उपरांत 7:30 चावडेर ऑर्गेनिक फार्मींग अश्वेता खंबल हांणी दिली माहिती. पार्लमेंट रिव्ह्यू 8:15 तर 8:30 इंग्लिशेतली कार्यावळ घेवन येता इम्पॉर्टन्स ऑफ सॉयल हेल्थ. करण मनराल आणि योगिता मेहरा हांच्या मजगती संवाद. दिल्ली केंद्रावेल्यान 9:15 सावन तरेकवार कार्यावळी आम्ही सहक्षेपीत करतले. पहिल्या सुवातेर स्पॉटलाईट, 9:30 मनी टॉक आणि 9:45 मंथन. दिल्ली केंद्रावेल्यान ह्यो कार्यावळी आम्ही सहक्षेपीत करतले आणि उपरांत तुमच्याच मागण्यावेल्यान रातच्या 10:00 मनाजोगती गीतां. आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलावेल्यान ह्या उपरांत दिसभर वितरावपाच्यो ह्यो आशिल्ल्यो तरेकवार अश्यो कार्यावळी तुम्ही आयकली. कार्यावळींची ही रुपरेषा.

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत सुमार 60 कोटी लोक 5 लाख रुपया मेरेन फुकट उपचाराचे हकदार झाल्यात. आता मेरेन 12 कोटी परस चोड मुफत उपचार केल्यात, जाका लागून गरीब कुटुंबाच्या उपचार खर्चांत सुमार 2 लाख कोटी रुपयाची बचत झाल्या. आयजूच आयुष्मान ऍप डाउनलोड करून आयुष्मान कार्ड तयार करा. अधिक माहिती खातीर 1455 नंबरार कॉल करा.
1: आकाशवाणी पणजी केंद्राचं हो महादेव चॅनल. आमच्या स्टुडिओतल्या घड्याळात 12 वाजून जाऊन 5 मिनिटं झाल्यात. खरकुल कार्यावळ आता रोखडीच.
2: दिस इज पोएट रमेश साजूगाडी फ्रॉम सालिगाव गोवा. इट वॉज अ हॅपीएस्ट डे ऑफ माय लाईफ इन 1973 वेन माय फादर बॉट अ रेडिओ. We would gather around the radio listening to our favorite programs on Akashvani Panji. Khalar Malar, Manojokti Gita, Kanara Mohra, Vanibaili Vasri, the list is long. We grew up listening to Akashvani Panji. In 1985, that was the first time I had an opportunity to present my program on Akashvani Panji. Still, it's a pleasant memory for me. As Akashvani is celebrating its 90th year, my congratulations and best wishes. May you have many, many more years of service. Thank you very much. Dev bare karu.
1: आकाशवाणी पणजी केंद्राचीही महादेव वाहिनी आहे. सादर करीत आहोत खास महिलांसाठी हा कार्यक्रम खरकूल.

नमस्कार भगिनीनो, घरकुल कार्यक्रमात पुन्हा एकदा आपलं स्वागत. आजच्या कार्यक्रमाची सुरुवात आपण भक्तिरचनेनं करणार आहोत. लक्षात असू द्या, मधुबाला कीर्तनी यांनी सादर केलेली कथा आम्ही प्रसारित करणार आहोत ओएसिस. तसंच प्रमिला प्रसाद फळदेसाई यांनी सादर केलेल्या कविताही आपण ऐकू शकणार आहात.

0: भगिनीनो, घरकुल कार्यक्रमाचीही सुरुवात होती भक्ती रचनेनं आणि आता मधुबाला कीर्तनी यांनी सादर केलेली ही कथा ओएसएस.
1: रोजच्या सवयीनं तिला पहाटेच जाग आली. खरं म्हणजे सूर्य उगवायला अजून खूप वेळ होता. बाहेर काळोख होता, त्यामुळे मॉर्निंग वॉकलाही खूप वेळ होता. शेजारी झोपलेला नवरा जागा झाला नव्हता, एरवी तिच्या आधी तो उठायचा. ती हलकेच उठून बाहेर आली. हॉलमधल्या घड्याळात 5 वाजले होते. थोडं पाणी पिऊन पुन्हा झोपावं असं तिला वाटलं. सगळीकडे कसं शांत शांत होतं. खिडकी उघडून तिनं बाहेर पाहिलं. थंड वाऱ्याची झुळूक आत आली. तिच्या अंगावर शहारा आला. चांदण्यांचा अतिमंद उजेड आसमंतात पसरला होता. पुन्हा खोलीत येऊन ती बेडवर आडवी झाली, पण झोप थोडीच येते. मनात विचारांचं मंथन सुरू झालं. कितीतरी दिवस झाले मुलांचे फोन झाले नव्हते. आज तरी येतील की नाही कोण जाणे. तिचा नवरा म्हणायचा, फोन नाही आला म्हणून काळजी कसली करतेस, खुशाल असतील सगळे, कामं असतात त्यांना, वेळ मिळत नसेल, काळजी करू नकोस, येईल आज उद्या. त्या ह्या पुरुषांचं असंच असतं, ना कसली चिंता ना काळजी, पण आपलं थोडं तसं असतं. मन चिंता करीतच असतं. झोप पण नीट येत नाही. झोपण्याआधी ती माळ घेऊन जप करते, देवाची प्रार्थना करून मग अंथरुणावर पडते. झोप लागतेही, पण अशी मध्येच जाग आली की विचार चालू होतात. दिवस उजाडला की वाटतं रात्र संपली एकदाची. मग इकडे तिकडे करून दिवस संपला, संध्याकाळ झाली की मनाला हुश वाटतं. चला एक दिवस सरला, पण पुन्हा दुसऱ्या दिवशी तेच रहाटगाडगं सुरू. कधी संपणार हे सारं? सकाळी मोकळ्या थंड हवेत फिरून आलं की मन आणि शरीर दोन्ही प्रफुल्लित होतात. मग रोजचा रामरगाडा सुरू की थोडा वेळ त्यातच जातो. चहा, ब्रेकफास्ट, आंघोळ, देवपूजा, लंचची तयारी यात जरा गुंतून पडायला होतं. पण घड्याळाकडे बघितलं तर त्याचे काटे पुढे सरकतच नाहीत असं वाटतं. हल्ली जरा योगाबिगा करते, पण ते आपलं तेवढ्यापुरतंच. मग थोडंसं वाचन, टीव्ही, रेडिओ, कधी मनात आलं तर विणकाम, भरतकाम वगैरे वगैरे. पण आत्ताशा त्याचाही कंटाळा यायला लागलाय. मग टीव्हीवरची बटणं फिरवायची, नाहीतर झोपूनच जायचं. झोप नाहीच येत. 7 जन्मांची बैरीणच जशी. संध्याकाळी जरा बाहेर फिरणं, कुणी शेजारीण भेटली तर 4-2 वाक्यांची देवाणघेवाण संपलं. बोलण्याचे विषयही नेहमीचेच. आयुष्य कसं आळसावून लांबलचक पसरलेल्या अजगरासारखं सुस्त. तिच्या मनात येतं,

जीवनातली सगळी कर्तव्य संपली तरीही मरण येत नाही म्हणून जगायचं का? रखरखीत वाळवंटातून चालताना पाय थकले तरी चालत राहायचं का? मुलं लहान असताना त्यांना मोठं करताना किती उत्साह वाटत असे, वेळ पुरत नसे, दिवसाचे 24 तास कमी पडत. पण मग मुलं मोठी झाली, घरट्यातून उंच आभाळात उडाली, आता कधीतरी घरट्याकडे परततात. पण त्यांचंही घरटं असतं, ते त्यांना साथ घालतं. मग फोनवरच्या गप्पा, ईमेल, चॅटिंग, फोटो सगळं चालू असतं. पण तापलेल्या वाळवंटात कधीमधी पावसाचे शिंतोडे पडतात आणि लगेच सुकूनही जातात. तसंच असतं ते. जीव जरा थंडावतो, गारव्याचा भास होतो, पण तो तेवढ्यापुरताच. पुन्हा येरे माझ्या मागल्या. चालताची वाट संपून संपेना, मुक्कामाचे ठिकाण भेटता भेटेना. उशीखालची माळ घेऊन तिनं जप सुरू केला. डोळ्यावर झापड येऊ लागली. चहा करायच्या गडबडीत असतानाच नवऱ्याची हाक कानी आली. अगं, पियूचा फोन आहे, लवकर ये. पियूचा फोन म्हटल्यावर तिनं गॅस बंदच केला. आता अर्ध्या तासाची निश्चिती. पटकन बाहेर येऊन तिने फोन घेतला. नातीचा आवाज कानावर पडला तशी तिनं फोनचीच पापी घेतली. नवरा मोठ्यानं हसला. त्याच्याकडे रागाने पाहत चूप अशी खूण करत ती पियूशी बोलू लागली. हं, बोल बाई, काय म्हणतेस? खरंच? बरं बरं, लवकर ये हो. मला कधी एकदा छोटीला बघीन असं झालंय. हो हो, तुला सुद्धा ग. रुजतेस का अशी? बरं बरं. छे छे, मला काही नकोय. तुम्ही एकदा सुखरूप या इकडे. बाबाशी बोलतेस का? अगं, तुझं फोनचं बिल वाढेल म्हणून चिंता करतायत. घे, बोल त्यांच्याशी. ती इकडून नि पियू तिकडून मोठमोठ्याने हसल्या. नवरा आश्चर्याने तिच्याकडे पाहू लागला. बघताय काय? अहो, पियू येते इकडे. तिकीटं सुद्धा काढलीत त्याने. बरं झालं बाई, किती वर्ष झाली पोरीला जाऊन, गाठ नाही, भेट नाही. कधी येते म्हणाली? लगेच, पण 15 दिवसानंतर येणार. आणि म्हणे फक्त 15 दिवसासाठी. हे काय असायचं, इतक्या लांबून येऊन फक्त 15 दिवस? आमच्या वाट्याला किती दिवस येतील? ते काही नाही, मी महिनाभर तरी सोडणार नाही तिला. अगं, रिटर्न तिकीट असली तर तू काय करशील? आणि तिला रजा पण तेवढीच असेल ना. कोण जाणे बाई, पण जाऊ दे. 15 तर 15 दिवस. येते इकडे ते महत्वाचं, पण मला आता घाई करायला हवी. कसली घाई? कसली म्हणजे? पियू जावी, मुलं येणार, घरात पै पाहुणे येणार म्हणजे सामान सुमान आणायला नको, शिवाय साफसफाई आहेच. छे बाई, कसं होणार सगळं? लेकीच्या आगमनाच्या कल्पनेनंच तिला एकदम उत्साह आला होता. क्षणापूर्वी रुक्ष कंटाळवाणा वाटणारा चेहरा प्रफुल्लित झाला होता. हालचालीत लगबग आली होती. कागद पेन घेऊन ती सामानाची कामांची यादी करायला बसली. नवरा तिच्याकडे आश्चर्याने पाहत होता. अगं, चहा करत होतीस ना? सकाळपासून काही नाही पोटात, निदान चहा तरी दे. अगं बाई, विसरलेत पियूच्या गडबडी. आत्ता करते. आता फोनमुळेच विसरलीस मला? मग पियू आल्यानंतर आमचं काय होणार? इश्य, काहीतरीच काय. आणि काय हो, तुम्हाला नाही आनंद झाला? झाला तर, पण आधी चहा मग इतर गोष्टी. ती हसत हसत किचनमध्ये गेली. तिला आनंदात पाहून नवराही खुश झाला होता. लेकीच्या येण्याची तयारी सुरू झाली. मोलकर्णीला हाताशी घेऊन सगळं घर चकाचक झालं. शोकेसमधली नवी कटलरी डायनिंग टेबलवर विराजमान झाले. पडदे नवीन करायचे का? कुशन कव्हर्स नवी आणायची का? फ्लॉवर पॉटमधली फुलं फारच घाणेरडे वाटतात. वापरात नसलेल्या बेडरूम सजवायच्या? अशा अनेक गोष्टीवर विचारविनिमय सुरू झाला. हे राहिलं ते आणायचंय, पिऊला हे आवडतं ते आणायचंय. उत्साहानं सगळी तयारी करण्याच्या गडबडीत दिवस कसे भराभर जात होते. प्रतीक्षेचे दिवस फटाफट चालले. जीवनाच्या वाटेवरचं सुस्त वैराण वाळवंट सरलं. हिरवं हिरवं गार चैतन्यमय ओएसिस सापडलं.

पियू आली. तिचा नवरा, मुलं, घर कसं भरल्यासारखं वाटलं. ती खूप आनंदात होती. मुलांचा धांगडधिंगा, भेटायला येणारे मित्र नातेवाईक, गप्पा गोष्टी, तऱ्हेतऱ्हेचे पदार्थ बनवणं, सगळ्यांना खाऊ घालणं, सगळं मनासारखं चालू होतं. पियू तऱ्हेतऱ्हेचे कार्यक्रम ठरवत होते. प्रत्येक कार्यक्रमात आईबाबांनाही सामील करत होती. वरवर आढेवेढे घेत तीही त्यांच्यात खुशीनं सहभागी होत होती. एक दिवस पियूनं पिक्चरचा बेत ठरवला. तेव्हा ती पियूला म्हणाली, अगं मी घरीच थांबते, स्वयंपाक पण करायचा रात्रीसाठी. अगं स्वयंपाक कसला करतेस? आधी प्रोग्राम तर आहे. बरं बाई सांग, आता तू काय म्हणतेस ते ऐकायलाच हवं. बोल. आज आपण सगळ्यांनी पिक्चरला जायचं, डिनर हॉटेलात घ्यायचं, आणि तेव्हा तुझ्या स्वयंपाकाला सुट्टी. चल तयारीला लाग. आणि आई, आज मी तुझा मेकअप करणार. चल ग. मला म्हातारीला कसला मेकअप? तू नट हवी तेवढी. मी नटणारच आणि तुला पण नटवणार. एवढी काय म्हातारी नाही तू. अगं तुझ्या वयाच्या बायका किती नटतात थट्टात, आणि तू? म्हणे मी म्हातारी. नको नको म्हणतच तिनं मेकअप करून घेतला. आरशात स्वतःला पाहून ती स्वतःच चकित झाली. पिक्चरला गेली, डिनर झालं, आईस्क्रीम झालं. आनंदाने निथळत ती घरी आली. दिवस अगदी थोडे होते तरी मौज मस्ती मात्र खूप होती. पियूने एक दिवस पिकनिकचा बेत ठरवला. ती नेहमीप्रमाणे म्हणाली, ए पियू, आम्ही नाही बाई पिकनिकला येत. अगं पिकनिक छोट्याने करायची असते. तुम्ही सगळे जा, खूप मजा करा. पण पियू थोडीच ऐकते. तिनं आईबाबांना पिकनिकला नेलंच. खूप खूप मजा आली. कितीतरी वर्षांनी तिनं गाणी म्हटली, जोक्स सांगितले, इतरांनी सांगितलेले मनापासून एन्जॉय केले, खेळात भाग घेतला. खरंच खूप मजा आली. रोज काही ना काही कार्यक्रम असायचाच. कधी पार्टी, कधी नाटक, कधी बीचवर जाणं, कधी भेळपुरी आईस्क्रीम खाणं. आनंदाच्या लाटावर तरंगत 15 दिवस कसे गेले हे तिला कळलंच नाही. पियूचा जायचा दिवस जवळ आला. अगदी उद्यावर येऊन ठेपला. तशी ती व्यथित झाली. आनंदाचं ओएसिस हातातून निसटणार हे अपरिहार्य होतं. शेवटी तो दिवस उजाडलाच. नातवंडांना पोटाशी धरून त्यांचे पापे घेता घेता तिचे डोळे भरून येऊ लागले. पियूला मिठी मारून ती रडू लागली. पियू म्हणत होती, मी पुढच्या वर्षी नक्की येईन आई, खरंच येईन. रडू नको ना आई, नाहीतर असं करूया का, तुम्ही पण त्याला तिकडे. तिला वाटलं खरंच किती छान, पण ते शक्य नव्हतं. पियू तिला थोपटत होती. तिला वाटलं ती जणू छोटी पियू झाली आणि पियू तिची आई. तिनं हुंदके आवरले, डोळे पुसले, मनाचा निश्चय केला आणि पियूला अगदी हसऱ्या चेहऱ्याने निरोप दिला. एअरपोर्टवरून ती घरी आली. गेले 15 दिवस खळखळून हसणारं नाचणारं घर कसं शांत शांत झालं होतं. ती जीवघेणी शांतता तिला असह्य झाले. धावत जाऊन तिनं टीव्ही लावला, सगळे दिवे लावले. संगीताच्या मधुर स्वरांनी प्रकाशानं मन घर उजळलं. पण मन, त्याला कोण समजावणार, कोण आवरणार? नंतरचे काही दिवस पियूच्या नातवंडांच्या आठवणी काढत, गमती जमती आठवत, खळखळून हसत गेले. रोजचं जीवन अंगवळणी पडू लागलं. मनात पुन्हा वाळवंट जागं होऊ लागलं. पुन्हा आयुष्य वैराण भासू लागलं. तोच विसरलेला, हरवलेला, लांबत लांब कंटाळा समोर उभा राहिला. स्वयंपाक पाणी कसं तरी आटपायचं, 4 घास खायचे, पडून राहायचं. कुठं जाणं नको, येणं नको. वाचन, टीव्हीचे कार्यक्रम सगळं नकोसं व्हायला लागलं. मुलांचे फोन आले तरी उत्साहानं बोलावंसं वाटेना. आणि मग एक दिवस लाडक्या लेकाचा फोन आला. आई, आम्ही इंडियाला येत आहोत. यावेळी चांगली 5 वीक्स सुटी घेतली. आजी आजोबा भेटणार म्हणून मुलं अगदी खुश आहेत. लवकरच तारीख कळवतो. पण तू लाग तयारीला. तुम्ही दोघं बरे आहात ना? बाबांना सांग. बाबा कसे आहेत? बरं, आता लवकर भेटूया, फोन ठेवतो. मुलाचं बोलणं ऐकता ऐकता तिचं मन भरून आलं. मनात आनंदाचं कारंजं उसळलं. डोळ्यासमोर पसरलं.

0: पसरलेला रुक्ष तप्त वाळवंटात पुन्हा ओएसिस दृष्टीपथात आलं. हिरवं हिरवं गार ओएसिस.
1: भगिनीनो, मधुबाला कीर्तनियांनी सादर केलेली ही कथा आपण ऐकलीत, ओएसिस.

0: भगिनीनो, आकाशवाणी पणजी केंद्राची हिमादेवी वाहिनी आहे आणि आपली ही भेट घरकुल कार्यक्रमात. ऐकूया प्रमिला प्रसाद फळदेसाई यांनी सादर केलेल्या कविता.
1: नमस्कार, मी प्रमिला प्रसाद फळदेसाई तुमच्यापुढे सादर करीत आहे माझ्या काही कविता. सुरुवातीला हा मातीचा सुगंध. मातीचा सुगंध अंगी रुजतो, मनातील वादळ हळूच थांबतं. फुलांच्या हसऱ्या चेहऱ्यातून नवा दिवस उमलतो शांततेतून.

क्षयी दृष्टीने चालतात ते सरळ एकाच दिशेने. इतरांना देतात उपदेशाचा हात पण स्वतःची वाट रोज विसरतात. मच्छी बाजारात कधी भेटतात अन मदतीसाठी थोडे पैसे मागतात. पोटात आग डोळ्यात आसवांची धार पण मुखी सदाच देवाचाच आधार. त्यांच्या आशीर्वादाला देव ऐकतो मनातला हेतू ओळखून तो लगेचच पावतो. मनातला हेतू ओळखून तो लगेच पावतो. माझ्या मुलाला बरे वाटावे हीच होती कामना. तेव्हापासून विश्वास वाढला मनी जागी झाली भावना. साधी राहणी पण उपदेश मोठा चांगुलपणाचा एक वेगळाच तोटा. अंधारातला दिवा बनून चालणारे स्वच्छ कपड्याने फक्त जगाला दाखवणारे. सरळ रेषेतील आयुष्य सोडणारे पण जगण्यात स्वतःच हरपून जाणारे. याच साध्या माणसाची गाथा प्रत्येकाच्या जीवनात असते हे सत्य स्वर्था. प्रत्येकाच्या जीवनात असते हे सत्य सर्वथा. फूल आमच्या आवडीचे. केसात फूल माळणं ही आमची संस्कृती आणि आवड. बखुळी आणि लहानपणातील हिवाळ्याचे दिवस. हिवाळ्याची सकाळ ती शांत आणि गार. आम्ही सारे मित्र जमलो नाही कुणाची तक्रार. सजलेले बखुळीचे झाड जणू नक्षत्रांचा हार. त्यांच्या खाली फुले पडली सुंदर आणि फार. हातात आमच्या पिशवी गोळा करायची बखुळी. कणकणणाऱ्या ताताने थंडीचे ते दिवस न्यारे. तो गोळा केलेला सुगंध मनाला ठोस देई खास. आमच्या हातावर रेंगाळे सांज होई पर्यंत वास. घराबाहेर बसून मग गुंफाईची फुलांची माळ. घराबाहेर बसून मग गुंफाईची फुलांची माळ. दिवसभर चाले आमची ती गोड गुणगुणाची चाल. ती मैत्रीण त्या गोष्टी तो आनंद खास. बालपण सरले तरी बखुळीचा टिकून आहे वास. हिवाळ्याची ती सकाळ धुके दाटलेले असे आमच्या छोट्या गावात मन हरखून जाई. जुने स्वेटर घालून हातात मोठी पोती धरून रानाकडे धावून जाई आठवणीत रमून. तिथेच होते ते बखुळीचे झाड रानटी तरी सुंदर. फुलांचा पसारा जमिनीवर जणू सडा भांगराचा. ती फुले वेंचून आम्ही माळेत गुंफायचो. सुगंध त्याचा हातात साज देई सांजपर्यंत. माळ आजोबा आजीना देऊन तो आनंदाचा क्षण. त्यांच्या डोळ्यातील उमेद आजही ताजी मनात. नव्हती कसली अपेक्षा नव्हता कोणता प्रसंग. फक्त या छोट्या गोष्टीतून आनंद वाटे सर्वांना. बालपण सरले हिवाळ्याचे दिवसही सरले पण बखुळीचा वास येतो वेळ तिथेच थांबतो. आणि यानंतरच्या माझ्या कवितेचं नाव आहे आरसा. घराच्या दारात आरसा नव्हता तोच कसं राखेल प्रकाशाचा वाटा. चटकन उघड करा दरवाजा शुभ ऊर्जा येऊ का घरात. आता आरशानं हे घर सजलं प्रकाशाच्या किरणाने नटलं. सकारात्मकता तूच प्रतिबिंबास घराच्या मनाला दिली उमलती आस. घराच्या गाभाऱ्यात सावधपणे ठेवतो झोपलेल्या स्वप्नाचा आनंद न हरवू लागत. पलंगासमोर नकोसा
हर्ष

0: चाचा प्रतिबिंब पलंगासमोर नकोसा हारशाचा प्रतिबिंब शांत झोपेसाठी तीच खरी चाबी. जेवणाच्या वेळेस आरशात दिसे आनंद धनश्री झरते सौख्य वाढते इतके सहज. तुटलेला हारसा घरात नको हवा नकारात्मक छाया उडवून द्या दूर जशी हवा. स्वच्छता घेऊन त्याला दररोज जोडू घराच्या मनसुख प्रेम नव्याने सजू. स्वच्छता घेऊन त्याला दररोज जोडू घराची मनसुख प्रेम नव्याने सजू. घराचे मनसुख प्रेम नव्याने सजू. आरशाचा प्रत्येक कोपरा सांगतो सुख समृद्धीचा वाटा अनमोल गातो. घराच्या दारात हारसा नव्हता तोच कसे रोखेल प्रकाशाचा वाटा. आणि आता जीवनातील ही सावली मायेच्या सावलीतले जीवन. आईच्या मायेची सावली माझा आधार अनमोल. आईच्या मायेची सावली माझा आधार अनमोल. तुझ्या प्रेमानेच भरलं आयुष्याचा हा खोळ. निस्वार्थ तुझा आशीर्वाद प्रकाशाचा तो चंद्र. तूच माझा जीवन मार्ग तुझ्या शिवाय नाही काही. तुझ्या कुशीत मिळते उब सुखाचा अपार प्रवास. तुझ्या कुशीत मिळते उब सुखाचा अपार प्रवास. मायेच्या छायेत हरवतो मी भीतीचा सारा आवाज. आई तुझ्या स्पर्शात सापडतो आनंदाचा रंग. तूच माझं गीत तूच माझं मनोबल. तूच माझं गीत तूच माझं मनोबल संग. तुझ्या प्रेमाने माझं हृदय फुलत उद्धाणाने. जीवनाला तूच दिलीस नवी स्वप्न आणि जाण. जीवनाला तूच दिलीस नवे स्वप्न आणि जाण. तू माझी शक्ती तूच माझा विश्वास माझी दिशा. आई तुझ्या मायेनेच भरते सारी माझी इच्छा. मिठीत तुझ्या वाटते जीवन नवे रंग आणि गंध. तूच माझं मंदिर तूच माझा अनमोल चंद्र. आई तुझ्या सावलीतच सुखी मी सदैव. स्वच्छता हा जीवनाचा हा अविभाज्य भाग असतो. स्वच्छता हा जीवनाचा अविभाज्य असा घटक असतो. स्वच्छता हीच खरी संपत्ती. स्वच्छ मन स्वच्छ तन स्वच्छ अंगण असे सदा. सुंदर विचार सुंदर आचार सुंदर संस्कृती उभी सदा. मिळून सारे हाती घेऊ स्वच्छ भारत अभियान. भारत भूची वाढवू शान. ठेवून जगात ताट मान. स्वच्छ मन स्वच्छ तन स्वच्छ अंगण असे सदा. सुंदर विचार सुंदर आचार सुंदर संस्कृती उभी सदा. मिळून सारे हाती घेऊ स्वच्छ भारत अभियान. स्वच्छ भारत अभियान. भारत भूची वाढवू शान. ठेवून जगात थाटमान. ओला आणि सुका कचरा करू वेगळा. कचऱ्याची अशी आपण चला वर्गवारी करूया. प्लास्टिकचा वापर टाळा. पर्यावरणाला वाचवा. पुनर्निर्मितीचा मंत्र हा. झिरो वेस्टची कास धरा. घरोघरी जाऊन लोकांना स्वच्छतेचे संदेश देऊया. आरोग्य आपले निरोगी बनवू. स्वच्छ भारताचे स्वप्न पूर्ण करूया. स्वच्छ भारताचे स्वप्न पूर्ण करूया. भगिनीनो, मी सादर केलेल्या या कविता आपल्याला नक्की आवडल्या असतील. पुन्हा भेटूया. या क्षणी निरोप घेते. मी प्रमिला प्रसाद फळदेसाई. धन्यवाद.
1: भगिनीनो, या होत्या प्रमिला प्रसाद फळदेसाई. आपण ऐकल्या त्यांनी सादर केलेल्या कविता.

भगिनीनो, लतादिदींचा हा स्वर आपण ऐकलात आणि ही रचना होती आरती प्रभू यांची. पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं संगीत मैत्र जीवांचे या संग्रहासाठी ही रचना. भगिनीनो, पाऊस मराठी साहित्यात आणि संगीत सृष्टीत पाऊस गाणी अत्यंत लोकप्रिय. पावसाचं आगमन, रिमझिम धारा आणि त्याचा निसर्गावर व मानवी मनावर होणारा परिणाम यावर आधारित अनेक भावगीतं, चित्रपटगीतं आणि लोकगीतं रचली गेली आहेत. मराठी संगीतात पाऊस विविध छटांमध्ये मांडला गेला आहे. घरकुल कार्यक्रमात यानंतर हा पाऊस.

पाऊस सोहळा झाला कोसळत्या आठवणींचा कधी उधाणता आणि केव्हा थेंबांच्या संथ लईचा पाऊस असा ऋण झुणता पैंजणी सखीची स्मरली पाऊल भिजत जाताना चाहूल

मानेनं डॉक्टर सलील कुलकर्णी आणि संदीप खरे यांनी गायलेला हा पाऊस आणि या गीताबरोबरच समाप्त होत आहे आजचा घरकुल कार्यक्रम. आकाशवाणी पणजी केंद्राची ही माधवाईने आहे. आपण ऐकत आहात आपल्याच आवडीचे आमचे हे विविध रंगी कार्यक्रम. एक वाजतोय दिल्ली केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या हिंदीतून बातम्या आम्ही प्रसारित करीत आहोत.

नमस्कार, ह्यो आसात कायमू खेल खबरो. गोंय हे ऑटर मेट्रो खातीर योग्य सुवात आसा. प्रकल्पा खातीर लागपी इलेक्ट्रीक बोटी ह्यो पर्यावरण आनी प्रवाशांच्या सुरक्षे बाबतींत पूरक आसतल्यो अशें मेट्रो रेल लिमिटेडचे सरवेवस्थापक लोकनाथ बेहरा हांणी सांगला. वॉटर मेट्रो प्रकल्पाक लागून वाठारांतल्या थळाव्यांक रोजगार उपलब्ध जातलो. हे बोटीच्या येरादारीक लागून थळावे नुस्तेकार आनी पर्यावरणाचेर कसलोच परिणाम जावचो ना अशें न्हंय येरादारी खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाय हांणी सांगला. राष्ट्रकुल खेळांत बायलांच्या गोळाफेक F57 सर्तीन भांगरा पदक जिखपी शर्मिला धनकर हांकां राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी परबी दिल्या. नॅशनल डेमोक्रेटीक अलायन्स संसदीय पक्षाची मंगल मिलन ह्या नांवान वळखतात ती सप्तकिरण निती बसका आयज संसद सभाघरांत जाली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आयज आसामातल्या खासदारांची भेट घेवन राज्यातल्या हुंवार पिडीत वाठारांतल्या परिस्थितीचो नियाळ घेतलो. संसारीक सैम संवर्धन दिसा निमतान लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला हांणी आयज दरेका नागरिकान एकठांय येवन पांचवो भलायकेन भरिल्लो आनी टिकाऊ सैमीक फुडार तयार करपाचो उलो मारला. फुडल्या म्हयन्याच्या 25 तारखेसावन भारतान इन्स्टाग्रामाचेर बंदी घालतले असो दावो करपी पोस्टाचे सरकारान खंडन केला. प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोच्या फॅक्ट चेक युनिटान हो दावो बनावट आसा अशें सांगला. नीट मुद्द्यावयल्यान विद्यार्थ्यांच्या आंदोलनावेळार जाल्ल्या कथीत पुलीस कारवाय संबंधान विरोधी पक्षांनी केल्ल्या बोवाळा उपरांत संसदेच्या दोनूय सभाघरांचे काम आयज दनपार 2 मेरेन स्थगीत दवरला. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

आकाशवाणी पणजीचो युट्यूब चॅनल FM रेनबो गोवा। तुमचे आवडीच्यो कार्यावळी आता ऐकात, लाईक करात, सबस्क्राईब करात आणि शेअर करात। आकाशवाणी पणजीचो युट्यूब चॅनल FM रेनबो गोवा। आकाशवाणी पणजी केंद्राचो हो महादेव चॅनल तुम्ही ऐकत आहात। दनपारच्या सभेतल्यो ह्यो तरेकवार कार्यावळी 1:30 दिल्ली केंद्रावेल्यान मराठीतल्यान खबरो आमी सहक्षेपीत करता। 1:40 तुमकां ऐकपाक मेळटली सदा फुली। ऐकत रावात आकाशवाणी पणजी केंद्राचो हो महादेव चॅनल।

ஆகாஷ்வாணி மும்பை. अभय धुमाळ राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशभरात विविध ठिकाणी झालेल्या विद्यार्थी आंदोलनादरम्यान अटक केलेल्या ज्या विद्यार्थ्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही त्यांना सोडून देण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश. जंतर मंतर आंदोलनात पोलीस कारवाईवरून विरोधकांचा संसदेत आजही गदारोळ. दोन्ही सभागृहांचं कामकाज 2 वाजेपर्यंत तहकूब. तटरक्षक दल कर्मचाऱ्यांसाठीच्या 2 प्रशासकीय सुधारणा जाहीर. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये भारताची पदक संख्या 10. आणि हिमाचल प्रदेशात चंबा इथं कार दरीत कोसळून 5 जण ठार. जंतरमंतरवरच्या आंदोलनावेळी देशभरात विविध ठिकाणी झालेल्या आंदोलनादरम्यान अटक केलेल्या किंवा ताब्यात घेतलेल्या ज्या विद्यार्थ्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही त्या सर्व विद्यार्थ्यांना मुक्त करावं आणि त्यांच्यावर कोणतीही कारवाई करू नये असे आदेश सर्वोच्च न्यायालयानं आज दिले. आधी न्यायालयानं अटकेत असलेल्या किंवा ताब्यात घेतलेल्या 18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना सोडून द्यायचे निर्देश दिले, पण यातले काही विद्यार्थी 19 ते 20 वर्ष वयोगटातले असल्याची बाब ज्येष्ठ वकील शादान फरासत यांनी न्यायालयाच्या लक्षात आणून दिली. त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना सोडून द्यायचे आदेश न्यायालयाने दिले. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार झाल्याच्या आरोपाची निपक्षपाती आणि स्वतंत्र चौकशी होण्याची गरज असल्याचं निरीक्षण सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉय मल्ल्या बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठानं नोंदवलं. यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथकाची स्थापना करायचे संकेतही न्यायालयानं दिले आणि केंद्र सरकारसह आसाम, बिहार, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि केरळ या राज्यांकडून उत्तरं मागवली. या आंदोलनाचं सीसीटीव्ही, ड्रोन, शरीरावर लावलेले कॅमेरे इत्यादींचं फुटेज, वायरलेस यंत्रांवरचं संभाषण आणि पीसीआर लॉग्स सांभाळून ठेवावेत. विद्यार्थी आंदोलकांची खासगी माहिती आणि डिजिटल डेटा तूर्तास सार्वजनिक करू नये असे निर्देशही न्यायालयानं दिले. या आंदोलनादरम्यान जखमी झालेले पोलीस आणि पत्रकारांनी दाखल केलेल्या याचिकांवरही आज सुनावणी झाली. जंतरमंतरवरच्या विद्यार्थी आंदोलनादरम्यान झालेल्या पोलीस कारवाईवरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. लोकसभेत आज सकाळी 11 वाजता कामकाजाला सुरुवात झाली तेव्हा सभापती ओम बिर्ला यांनी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी पॅरा अॅथलीट शर्मिला धनखड, रौप्यपदक जिंकणारे सर्वेश कुशारे, वल्लुरी अजय बाबू आणि ज्ञानेश्वरी यादव यांचं तसंच कांस्यपदक जिंकणाऱ्या शिल्पा शैला आणि बिंद्यारणी देवी यांचं अभिनंदन केलं. तसंच जागतिक कनिष्ठ स्क्वॉश अजिंक्यपद स्पर्धेचं विजेतेपद पटकावल्याबद्दल अनाहत सिंग हिचंही अभिनंदन केलं. त्यानंतर बिर्ला यांनी प्रश्नोत्तराचा तास पुकारला तेव्हा विरोधी पक्ष सदस्यांनी आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिसांच्या कारवाईवरून घोषणाबाजी सुरू केली. त्यावर सभागृहाचं कामकाज सुरळीत चालू द्यावं, सत्ताधारी आणि विरोधकांनी सार्वजनिक परीक्षा अनुचित साधन चा प्रतिबंध दुरुस्ती विधेयक 2026 वर चर्चा सुरू करण्याचं आवाहन बिर्ला यांनी केलं.

याबद्दल अनाहत सिंग हिचंही अभिनंदन केलं. त्यानंतर बिर्ला यांनी प्रश्नोत्तराचा तास पुकारला तेव्हा विरोधी पक्ष सदस्यांनी आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिसांच्या कारवाईवरून घोषणाबाजी सुरू केली. त्यावर सभागृहाचं कामकाज सुरळीत चालू द्यावं, सत्ताधारी आणि विरोधकांनी सार्वजनिक परीक्षा अनुचित साधनांचा प्रतिबंध दुरुस्ती विधेयक 2026 वर चर्चा सुरू करण्याचं आवाहन बिर्ला यांनी केलं. तरीही गदारोळ सुरूच राहिल्यानं सभापतींनी लोकसभेचं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब केलं. राज्यसभेचं कामकाजही सकाळी 11 वाजता सुरू झालं. ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाशी संबंधित संसदीय स्थायी समितीचा अहवाल यावेळी सादर करण्यात आला. जेव्हा अध्यक्ष सी पी राधाकृष्णन यांनी शून्य प्रहराची घोषणा केली तेव्हा विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर झालेल्या पोलिसांच्या कारवाईवरून विरोधकांनी घोषणाबाजी सुरू केली. गोंधळ सुरूच राहिल्यानं अध्यक्षांनी राज्यसभेचं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब केलं. राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या संसदीय पक्षाची साप्ताहिक बैठक आज संसद भवनात झाली. या बैठकीला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि इतर नेते उपस्थित होते. तृणमूल काँग्रेसमधून बाहेर पडलेल्या खासदारांनीही या बैठकीला हजेरी लावली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. भारतीय तटरक्षक दलासाठीच्या 2 महत्वपूर्ण धोरणात्मक सुधारणांची आज संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी घोषणा केली. तटरक्षक दलात अधिकाऱ्यांची भरती आणि सेवाशर्तीमध्ये लिंग समभावाला प्रोत्साहन देणं तसंच कर्तव्यावर असताना समुद्रात बेपत्ता झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना आर्थिक मदत देण्याबाबतच्या प्रशासकीय प्रक्रिया सुलभ करणं हा या सुधारणामागचा उद्देश आहे. या कार्यक्रमाला संरक्षण सचिव राजेश कुमार सिंह, भारतीय तटरक्षक दलाचे महासंचालक परमेश शिवमणी आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. झारखंडमध्ये 16 माओवाद्यांनी आज रांची इथं आत्मसमर्पण केलं. पोलिसांनी सांगितलं की त्यातल्या 6 जणांवर मिळून 39 लाख रुपयांचं बक्षीस होतं. संतोष महातो उर्फ बासुदेव उर्फ दिलीप हा 128 गुन्ह्यांमध्ये हवा होता आणि त्याच्या एकट्यावर 15 लाख रुपयांचं बक्षीस होतं. अंमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी कोलकाता पोलिसांनी 3 जणांना अटक केली आहे. या 3 जणांकडून पोलिसांनी 104 ग्रॅम कोकेन जप्त केलं असून त्याची किंमत 10 लाख रुपये आहे. काराया पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी काल दक्षिण कोलकातामधल्या अहिरीपुकूर रोडवरच्या एका ठिकाणावर छापा टाकून ही कारवाई केली. ग्लासगो इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये भारताची पॅरा शॉटपुटर शर्मिला धनखड हिने महिलांच्या गोळाफेक स्पर्धेच्या शॉटपुट F57 प्रकारात 9.81 मीटरची सर्वोत्तम कामगिरी करत सुवर्णपदक जिंकलं. पॅरा अथलेटिक्स प्रकारात सुवर्णपदक जिंकणारी शर्मिला ही भारताची पहिलीच खेळाडू ठरली. तिच्या या विजयामुळे या स्पर्धेत पॅरा अथलेटिक्समध्ये 20 वर्षानंतर पदक मिळालं आहे. याच प्रकारात शिल्पा के शैला हिनं कांस्य पदक पटकावलं. पुरुषांच्या उंच उडी प्रकारात भारताच्या सर्वेश कुशारेने रौप्य पदक पटकावलं. अंतिम फेरीत त्याने 2.25 मीटरची उंची पार केली मात्र त्यापुढच्या टप्प्यासाठीचे त्याचे 3ही प्रयत्न अयशस्वी ठरल्याने त्याला रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं. उंच उडीसाठी राष्ट्रकुल स्पर्धेत भारताला प्रथमच रौप्य पदक मिळालं आहे. जमैकाच्या रोमेन बेकफोर्डनं सुवर्णपदक जिंकलं. याव्यतिरिक्त वल्लरी अजय बाबू आणि ज्ञानेश्वरी यादव यांनी भारोत्तोलनात प्रत्येकी 1 रौप्य पदक जिंकलं. महिलांच्या 58 किलो वजनी गटातल्या वेटलिफ्टिंग स्पर्धेत बिंदिया राणी देवी सोरोखैम्बम हिने कांस्य पदक जिंकलं असून सलग 2 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये तिनं पदकं जिंकली आहेत. भारताची एकूण पदक संख्या आता 10 झाली असून त्यात 2 सुवर्ण, 5 रौप्य आणि 3 कांस्य पदकांचा समावेश आहे. महिलांच्या मुष्टीयुद्ध प्रकारात 75 किलो वजनी गटात लवलीना बोरघेनचं पदक निश्चित झालं आहे. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पदकं जिंकलेल्या भारतीय खेळाडूंचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केलं आहे. हिमाचल प्रदेशात चंबा पठाणकोट महामार्गावर आज एक मोटार खोल दरीत कोसळून झालेल्या अपघातात 5 जणांचा मृत्यू झाला. त्यात 3 महिन्यांच्या एका बालकाचा समावेश आहे. चंबामधले हे रहिवासी चंदीगडवरून परत येत होते. त्यांचे मृतदेह 400 मीटर खोल दरीतून बाहेर काढले असून अपघाताच्या कारणांचा तपास पोलीस करत आहेत. जपानच्या कुमामोतो बेटाला आज दुपारी 7.1

0: रिश्टर स्केलच्या भूकंपाचा धक्का बसला. यानंतर सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. या भूकंपाचं केंद्र समुद्राच्या पृष्ठभागापासून 10 किलोमीटर खोलीवर असल्याची माहिती जपान हवामानशास्त्र संस्थेनं दिली आहे. हवामान विभागानं आज छत्तीसगड, ओडिशा, दिल्ली, हरियाणा, चंदीगड, हिमाचल प्रदेश, मध्य महाराष्ट्र, पंजाब, दक्षिण अंतर्गत कर्नाटक, उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि कर्नाटक किनारपट्टीवर काही भागात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. ईशान्येकडच्या राज्यात तसंच राजस्थान, गुजरात, झारखंड, केरळ आणि गोव्यातही मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशभरात विविध ठिकाणी झालेल्या विद्यार्थी आंदोलनादरम्यान अटक केलेल्या ज्या विद्यार्थ्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही त्यांना सोडून देण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश. जंतरमंतर आंदोलनात पोलीस कारवाईवरून विरोधकांचा संसदेत आजही गदारोळ. दोन्ही सभागृहांचं कामकाज 2 वाजेपर्यंत तहकूब. तटरक्षक दल कर्मचाऱ्यांसाठीच्या 2 प्रशासकीय सुधारणा जाहीर. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये भारताची पदक संख्या 10. आणि हिमाचल प्रदेशात चंबा इथं कार दरीत कोसळून 5 जण ठार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: (233.1 मीटर) म्हळ्यारूच 1287 किलोहर्ट्झांचेर आकाशवाणी पणजे केंद्राच्या म्हादय चॅनलावेल्यान उलयता. आमी उलयता आणि तुम्ही आयकतात दनपारच्या सभेतल्यो ह्यो तरेकवार कार्यावळी. आमच्या स्टुडिओतल्या घड्याळांत बरोबर 1:40 जाल्यात. सदाफुली कार्यावळ सुरू करच्या पयली ही आसा हवामानाविशी माहिती. पणजेचे वेधशाळेन दनपारच्या 1:29 आमकां कळीत केल्या त्या माहिती प्रमाण हवामानाविशी ही माहिती. फाटल्या 24 तासांत गोंयांत सगळीकडेन मध्यम प्रमाणांत पावस पडला. फाटल्या 24 वरांत पावसाची नोंद जाल्या ती अशी आसा. वाळपय 38.2, मडगांवां 20.2 मिलीमीटर, सांग्यार 44.5, केप्यां 48, ओल्ड गोवा 40.8, धारबानोड्या 58.2, साखळी 24.2, पेडण्या 29.2, पणजे 31, फोण्या 46, दाबोळे वाठारांत 34.4, तर मुरगांवां 24.6 आणि काणकोणां 22.6 मिलीमीटर पावसाची नोंद जाल्या. म्हापशां 13.2 मिलीमीटर. पणजे शारांत चडांत चड तापमान 29.1, तर उण्यांत उणें तापमान 24.8 डिग्री सेल्सियस इतले नोंद जाला, तर मुरगांवां चडांत चड 30 आनी उण्यांत उणें 24.4 डिग्री सेल्सियस. पावसाविशी अंदाज आनी शिटकावणी. आयज सावन 3 ऑगस्ट मेरेन गोंयांत सगळीकडेन मध्यम प्रमाणांत पावस पडपाची शक्यताय हवामान खात्यान उक्तायल्या. आनी आयज सावन म्हळ्यार 28, 29, 30 आनी 31 गोंयांत हवामान खात्यान येलो अलर्ट जारी केला. उटंगाराच्या पावसाची शिटकावणी हवामान खात्यान दिल्या. कांय कडेन हो पावस पडटलो आनी वाऱ्याचो वेग 40 ते 50 किलोमीटर इतलो आसूं येता अशी शिटकावणी हवामान खातें दिता. शेतकामत्या खातीर हवामानाविशी ही माहिती. येत्या त्या 48 वरांनी गोंयांत हवामान ढगाळ आसतले. मध्यम प्रमाणांत पावस पडपाची शक्यताय. चडांत चड तापमान 30 आनी उण्यांत उणें तापमान 25 डिग्री सेल्सियस इतलें आसतलें अशी माहिती हवामान खातें शेतकामत्या खातीर दिता. गोंय तशेंच महाराष्ट्राच्या दर्यादेगेवेल्या नुस्तें मारप्यांक हवामान खात्यान शिटकावणी दिल्या ती अशी आसा. वाऱ्याचो वेग वराक 40 ते 50 किलोमीटर इतलो आसतलो आनी

0: परत एकदा ऐकात www.depwd.gov.in. निमाणी तारीख 31 जुलै 2026.
1: आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनला वेल्यान परतून एकदा तुमकां सगळ्यांक माय मोगाचो येवकार सदा फुले कार्यावळींत.

0: नोटीस इनवायटींग प्रोग्राम प्रपोजल्स म्हळ्यारूच एनआयपीपी अंतर्गत आकाशवाणी कंटेंट सोर्सींग धोरणाच्या खाला 31 जुलै 2024 मेरेन प्रस्ताव मागयता. इच्छुक अर्जदारांनी एनआयपीपीच्या सविस्तर म्हायती खातीर prasarbharati.gov.in/nipp आणि akashvani.gov.in/files/nipp.pdf ह्या दोन संकेतस्थळांक भेट दिवची. प्रस्ताव सादर करपाची निमणी तारीख जावन आसा 31 जुलै 2024. येयात सहभागी जायात आणि तुमचे प्रोग्राम प्रपोजल्स आमचे मेरेन पावयात.
1: आकाशवाणी पणजी चॅनल ऐकूया चित्रसंगीत.

चरित्र संगीतकारावळ सुरू करताना किशोर कुमार आणि आशा भोसले तुम्ही ऐकले. बंदिश फिल्मा खातीर लक्ष्मीकांत प्यारेलाल आणि संगीतबद्ध केले आनंद बक्षी हांचे गीत. आणि ह्या उपरांत किशोर कुमार कलाकार फिल्मात

कलाकार ह्या फिल्मांत किशोर कुमार हांचो हो आवाज कल्याणजी आनंदजी आनी संगीतबद्द केल्ले इंदीवर हांचे गीत. आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलावेल्यान तुमी आयकतात चित्रसंगीत आणि या उपरांत आशा भोसले.

संगीतातलो ध्रुवतारो म्हणून जो आवाज आमी वळखतात तो म्हळ्यार आशा भोसले. हांचो जन्म 8 सप्टेंबर 1933 वर्सा जाल्लो. तांचे घराणे संगीत हीच जीण मानून जगपी. वयाच्या 10 वर्सां सावन ती गायता. गोरी गोरी पान ते ऋतू हिरवा मेरेन, तशेंच चंद्रिका ही जणू ह्या नाट्यगीता सावन ते खल्लास कंबक्त इश्क गीता मेरेन हो आवाज पावता. 1943 वर्सा माझा बाळ ह्या फिल्मातल्यान आपली कारकीर्द तिणे सुरू केली.

आशा भोसले हांच्या फुडल्यान आशिल्ले. लागी लागी 8 वर्सां तिणें संघर्श केलो. 1957 वर्सा रिलीज जाल्ल्यो नया दौर खऱ्या अर्थान एक नया दौर तिच्या जिणेन घेवन आयलो. तुमसा नही देखा, हावडा ब्रिज, मेरे सनम, कश्मीर की कली अशा अनेक फिल्मातल्यान हो आवाज आयकुप्या मेरेन पावलो. आर डी बर्मन हांणी संगीत दिल्ले पिया तू अब तो आजा ह्या गितातल्यान आयकुप्यांक एक नवी आशा मेळ्ळी.

1981 वर्षा उमराव जान फिल्मातल्यान दिल चीज क्या है इन आंखों की मस्ती में सारख्या गीतातल्यान नव आशाचे नवे रूप गजल गायिका आमच्या मुखार आयली. दिल चीज क्या है आणि मेरा कुछ सामान ह्या गीता खातीर तांका राष्ट्रीय पुरस्कार फावो जालो.

हिंदी वांगडा हेर प्रादेशीक भाषेन तिची कारकिर्द नवी मोडणां घेताली. मराठीन तिणें सुधीर फडके, श्रीधर फडके सारक्या संगीतकारा बरोबर काम करून आयकुप्यांच्या मनान आपले वेगळे अशे स्थान निर्माण केले. जीव लगा राहिले रे दूर घर माझे हे गीत तर तिणें एका हाती गावन दाखयले. 20 भाषांनी 13,000 वयर गीत गावपी गायिका म्हण सन 2009 वर्सा गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रिकॉर्डान तिची नोंद जाल्या.

शास्त्रीय संगीत गजल सुगम संगीत कॅब्री अशा सगळ्या प्रकारांत सगळ्या अंदाजान हो आवाज आमच्या मेरेन आयज लेगीत त्याच नेटान पावता जिणेन खुबशा संकटान तोंड दिवन दुखाचे कडू प्रसंग फाटी दवरून ती म्हणटा दुख को याद रखूंगी तो कैसे जमाने में आगे बढूंगी एक असो आवाज असो सूर असे व्यक्तिमत्व ज्याचे वर्णन करपाक शब्द लेगीत कमी पडतात ती म्हळ्यार आशा भोसले भारतीय संगीताचो इतिहास तिचे योगदान केन्नाच विसरचो ना

आशा भोसले ह्यांनी गायल्या ह्या गीता उपरांत लता मंगेशकर ऐकूया. राहुल देवबर्मन हांचेच संगीत अमीर आदमी गरीब आदमी ह्या फिल्मा खातीर निदा फाजली हांची रचना.

233 एक मीटर म्हळ्यारूच 1287 किलोहर्ट्सांचेर आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलावेल्यान आमी उलयता. तुमी आयकतात दनपारच्या सभेतल्यो ह्यो कार्यावळी. वेळ जाला आता निरोप घेवपाचो. 3:30:30 आमच्या स्टुडिओतल्या घड्याळांत आता जाल्ले आसात. दनपारची सभा आता सोपोवन आमी तुमचो निरोप घेता. FM रेनबोच्या वितरावणेत आणि आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनल विविध भारतीच्या विज्ञापन वितरावणी सेवेवरवी आणि FM रेनबोच्या सेवेत कार्यावळी ह्या वेळार चालू आसात. म्हादय चॅनलाचेर आमची सांजवेची सभा 5:30 सुरू जातली. तो मेरेन निरोप दियात. नमस्कार.

नमस्कार. 233° एक मीटर म्हळ्यार 1287 किलोहर्ट्स आकाशवाणी पणजी केंद्राचो हो म्हादय चॅनल. 5:30 आनी 12 सेकंद जाल्ले आसात. आमच्या तिसऱ्या सभेक आता आमी सुरवात करता. सुरवेक आयकुया युववाणी इंग्लीश. तुमच्या खातीर घेवन येता प्रियांका.

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत सुमार 60 कोटी लोक 5 लाख रुपया मेरेन फुकट उपचाराचे हकदार जाल्यात. आता मेरेन 12 कोटी परस चोड मुफत उपचार केल्यात, जाका लागून गरीब कुटुंबाच्या उपचार खर्चांत सुमार 2 लाख कोटी रुपयाची बचत जाल्या. आयजूच आयुष्मान ऍप डाउनलोड करून आयुष्मान कार्ड तयार करात. अधिक माहिती खातीर 1455 नंबरार कॉल करात.

नमस्कार, हांव अक्षता आनी ह्यो आसात कांय मुखेल खबरो. मुखेल मंत्री दोतर प्रमोद सावंत हाणें उदका संसाधन खात्याच्या म्हत्वाच्या प्रकल्पांचे उक्तावण केले. ह्या आमटाणे पंप हाऊस आनी आमटाणे ते कुचेली डक्टायल आयर्न पायपलायन प्रकल्पाक 210 कोटी रुपया खर्च जाला. गोयाच्या वॉटर मेट्रो प्रकल्पा खातीर 4 महिन्यांत डीपीआर तयार जातलो अशें मेट्रो रेल लिमिटेडाचे सरवेवस्थापक लोकनाथ बेहरा हांणी सांगला. वॉटर मेट्रो प्रकल्पा बाबतीन लोकांनी गैरसमज करून घेवचो न्हय. प्रकल्पाक लागून वाठारातल्या थळाव्या लोकांक रोजगार उपलब्ध जातलो अशें न्हय येरादारी खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाय हांणी म्हळां. 18 वर्सां सकयल्या आनी गुन्यांवकारी इतिहास नाशिल्ल्या विद्यार्थी निदर्शकांक सोडपाचे निर्देश आयज सर्वोच्च न्यायालयान दिला. नीट आंदोलकांचेर पुलिसांनी केल्ल्या कथीत कारवायेक लागून विरोधकांनी बोवाळ केलो, जाका लागून राज्यसभेचे काम आयच्या दिसा खातीर स्थगीत केले. एअर इंडियान अमृतसर सावन 27 जागतिक थळां खातीर इझी कनेक्ट सेवा सुरू केल्या. भारतीय हवामान खात्यान आयज विंगड विंगड राज्यांनी व्हड प्रमाणांत पावस पडपाचो अदमास काढला. जाल्यार चीनान चालू आशिल्ल्या आयएसएसएफ विश्वचषकान आयज 10 मीटर एअर रायफल मिक्स्ड टीम सर्तीन भारताचे सोनम उत्तम मजगर आनी हिमांशू ढिल्लन हांणी कांस्य पदकां मेळयलीं. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

ऐकूप्यानो, आता एफ एम रेनबो सेवेत वितरावपाच्यो उरिल्ल्यो कार्यावळी जाणा जावन घेऊया. सवर अजून पाच मिनटां सावन रेनबो सांज ही कार्यावळ तुम्ही ऐकू शकता. तसेच सात वर जाऊन दहा मिनटांचेर फोन इन हॅलो चित्ररंजन ही कार्यावळ तुमकां ऐकूपाक मेळटली. सात वर जाऊन वीस मिनटांचेर कोंकणीतल्यान प्रादेशीक खबरो आसतल्यो. आठ वरांचेर कातारा, आठ वर जाऊन तीस मिनटांचेर सदाबहार ही हिंदी फिल्मी गीतांची कार्यावळ तुमकां ऐकूपाक मेळटली. उपरांत णव वर जाऊन पंधरा मिनटांचेर पश्चिमी संगीताची कार्यावळ आसतली ट्युजडे ट्विस्ट. धा वर जाऊन पाच मिनटांचेर द कंट्रीक म्युझिक आर. उपरांत अकरा वरां जाऊन धा मिनटांचेर हार्ट टू हार्ट ही पश्चिमी संगीताची कार्यावळ तुमकां ऐकूपाक मेळटली. तर ऐकूप्यानो, ह्यो जाल्यो आयज एफ एम रेनबो सेवेंत वितरावपाच्यो उरिल्ल्यो कार्यावळी.

कोकणीतल्यान खोबरो उपरांत 8:50 चित्रसंगीत ही हिंदी फिल्मी गितांची कार्यावळ आसतली. ०९:३० मराठी गितांची कार्यावळ तुमकां ऐकुपाक मेळटली. ०१:०५ कातारा उपरांत 10:30 हिंदुस्थानी शास्त्र संगीत ह्या कार्यावळींत अब्दुल लतीफ खां हांचे गायन तुमकां ऐकुपाक मेळटले. राग मियाकी मल्हार.

आमच्या दनपारच्या सभेन 11:05 गातार हे मेरा दिल 12 कार्यावळींची रुपरेषा 12:05 फोन इन अस्तुरी ह्या कार्यावळीन फाल्याची मुखेल सोयरी असा माया सरदेसाय निवृत्त प्राचार्य विषय असा शिक्षणाच्या मळार सादर करपी चारुशिला देसाय 1:05 कानावळा 1:40 हवामान रुपरेषा आणि सदाफुली ही कोकणी गीतांची कार्यावळ तुमका ऐकूपाक मेळटली 2:30 हिंदी फिल्मी गीतांची कार्यावळ तुमका ऐकूपाक मेळटली आमच्या तिसऱ्या सभेन सांज वेळार 5:30 युवा आणि मराठी ह्या कार्यावळीन बंध मैत्रीचे ह्या विषयाचेर विमल नायक हांचे उलोप तुमका ऐकूपाक मेळटले उपरांत 6:05 कार्यावळींची रुपरेषा 6:15 शब्दुली ही कोंकणी गीतांची कार्यावळ तुमका ऐकूपाक मेळटली 6:30 कोंकणीतल्यान खोबरो उपरांत 6:35 कातारा 7:00 तिनी सांजा ह्या कार्यावळीन कालिका बापट हांचे कविता वाचन तुमका ऐकूपाक मेळटले 7:20 कोंकणीतल्यान प्रादेशीक खबरो आसतल्यो

आयकुप्यानो, मुकेश घाटवळ हांचो आवाज निघतोच तुम्ही ऐकलो. सारिका नायक हांची रचना आशिल्ली. फुडले सुवातेर आयकुया जय हांचो आवाज.

आयकुप्यानो, साईश आणि हर्षा हांच्या आवाजान निकतेच तुम्ही हे गीत ऐकले. अविनाश चारी हांची रचना आशिल्ली आणि साईश देशपांडे हांचे संगीत. आणि आयकुप्यानो, इतल्यान शब्दुली ही कोकणी गीतांची कार्यावळ हांगाच सोंपता. आकाशवाणी पणजी केंद्राचो हो म्हादय चॅनल आयकुप्यानो 6:30 वरांचेर आयकूंक रावात कोकणीतल्यान खबरो.

आयकुप्या नो रिटा रोज हांच्या आवाजान तुम्ही हे गीत आयकले. फुडल्या सुवातेर आयकुया एंथनी सेन आनी लोड्स हांचो आवाज.

नमस्कार, हांव कोंकणी साहित्यीक हेमा नायक. लेखन ही जशी एक सर्जनशील प्रक्रिया, तेच भशेन रेडिओवेले कार्यावळी आयकुप्यांच्या विचारांक चालना दितात. अश्योच मनभुलोवणे कार्यावळी प्रसारीत जातात आकाशवाणी पणजी केंद्रावेल्यान. हांव त्यो आयकून आनंद घेतां. तुम्ही मजरत आयकात आनी आस्वाद घ्यात.

आयकुप्यानो क्लॅरिसा हांच्या आवाजान तुम्ही हे गीत आयकले आणि इतल्यान कातारांची कार्यावळ हांगात सोपता. दोनशे 233° एक मीटर म्हणजेच 1287 किलोहर्ट्स आकाशवाणी पणजी केंद्राची ही महादैवाहिनी. श्रोते हो 7 वाजताय, ऐकूया मराठी चित्रपट संगीत. रसिक श्रोते हो नमस्कार. मराठी चित्रपट संगीताच्या ह्या कार्यक्रमात आपलं सर्वांचं स्वागत. श्रोते हो, आमच्या ह्या कार्यक्रमाची सुरुवात करूया गणेश वंदनेनं. तर ऐकूया युद्ध अस्तित्वाची लढाई ह्या चित्रपटातलं गीत, विवेक कर ह्यांचा स्वर.

आता ऐकूया माझं घर माझा संसार ह्या चित्रपटातलं गीत अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांचा स्वर. अरुण पौडवाल यांचं संगीत आणि सुधीर मोघे यांची रचना.

श्रोते हो, नात्यांना मधुर आवाजाची आणि सुंदर चेहऱ्याची गरज नसते. गरज असते ती फक्त सुंदर मनाची आणि अतूट विश्वासाची. श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात मराठी चित्रपट संगीताचा हा कार्यक्रम. आता ऐकूया

तीन घडणुकी मुखार आयल्यात. बाणावले हांगा 28 नुस्तेमाराक दर्यादेगेर आशिल्ल्या जीवरक्षकांनी सुखरूप देगेर हाडले. पयली घडणूक बाणावले दर्यादेगे लागसारा घडली. अपघात घडना फुडे दर्यादेगेर तैनात आशिल्ल्या जीवरक्षकांनी बोटीवयल्या सगळ्या 15 जणांक सुखरूप भायर काढून सुरक्षितपणान देगेर हाडले. दुसरी घडणूक कोलवा दर्यादेगे लागसार घडली. हांगा 13 जणांक घेवन वचपी एक बोट बुडटा हे पळोवन जीवन रक्षकांनी वेळ वगडायनासतना बचाव कार्य सुरू केले. बेतूल कोस्टल पुलीस निरीक्षक नवलेश देसाय हांणी दिल्ले माहिती प्रमाण गेल्या 3 दिसांत दर्यादेग वाठारांत बोट अपघात घडपाची ही तिसरी खेप आसा. 2 दिसां पयली अशीच एक घडणूक बेताळभाटी हांगा घडिल्ली. आजच्या ह्या दोनी घडणुकीची माहिती मेळटा फुडे कोस्टल पोलिसांच्या पंगडान घडणुकेच्या सुवातीक भेटी दिल्यो आनी या प्रकरणात गरजेचो पंचनामो करपाची प्रक्रिया पुराय केल्या अशें देसाय हांणी सांगला. खेळ चीनात चालू आशिल्ल्या ISSF विश्वचषकांत आयज 10 मीटर एअर रायफल मिक्स टीम सर्तींत भारताचे सोनम उत्तम मस्कर आनी हिमांशू ढिल्लन हांणी काशा पदकां मेळयल्यात. हवामान भारतीय हवामान खात्याच्या पणजी वेधशाळेन दिल्ल्या अदमासा प्रमाण गोंयांत 31 जुलय मेरेन येलो अलर्ट जारी केला. वादळी वाऱ्यासयत कांय सुवातींनी व्हड पावस पडपाची शक्यताय आसा. 1 ते 3 ऑगस्ट हांचे मदीं ग्रीन अलर्ट जारी केला. तातूंत मध्यम पावस पडपाची शक्यताय उक्तायल्या. पणजी वेधशाळेन हवामान खात्याच्या सुचोवण्याचे पालन करचे आनी दर्यादेग न्हंयो आनी हेर धोक्यांच्या सुवातींनी वचप टाळचे अशी शिटकावणी नागरिकांक आनी पर्यटकांक दिल्या. परतून एक फावट कांय मुखेल खबरो. मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी असनोडा पर्वरी पिळण आनी आसगाव हांगाच्या उदक प्रक्रिया प्रकल्पांक उदक पुरवण करपा खातीर आमठाणे पंप हाऊस आनी DI पायपलायनाचे उक्तावण केले. गोवा वॉटर मेट्रो प्रकल्पाचो आराखडो फुडल्या 4 म्हयन्यात पुराय जावन केंद्र सरकारा कडल्यान प्रकल्पा खातीर पुराय निधी मेळटलो अशें मंत्री सुभाष फळदेसाय हांणी म्हणला. 4थी अखिल गोंय आंतरशाळा तियात्र सर्त 3 ऑगस्ट सावन सुरू जाता. इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोपल्यो. आमचे फुडले प्रादेशीक खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटले फाल्यां सकाळी 7:25 जावन 25 मिनटांचेर. नमस्कार.

प्लास्टीकचो कोयर गटारांनी तुंबता आनी म्हेळें उदक गांवभर जाता. प्लास्टीकचो वापर बंद करुया, गोंय प्लास्टीक मुक्त करुया. स्वच्छता ही सेवा.

233° एक मीटर म्हणजे 1287 किलोहर्ट्स आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलावेल्यान आम्ही उलयता. 7 वर जाऊन 30 मिनटां जाल्ली आसात. आयकुया चावडेर ही कार्यावळ.

0: चावडेर ही कार्यावळ आयकुप्यांक येवकार आयकुप्यानो आयज चावडेर ह्या कार्यावळीन आयकुया ऑर्गेनिक फार्मींग ह्या विशयाचेर अश्वेता कांबळ हांचे उलोवप.
1: सेंद्रीय शेती आणि खत रासायनिक

खत आनी किडनाशकांशिवाय शेती करप ही कल्पना सहजरित्या शेतकऱ्यांक पटना. सेंद्रीय शेती जावं नैसर्गीक शेती ह्या विशयी नाना तरेचे समज गैरसमज पसरलेले आसात. तरी आजच्या आधुनिक तंत्रज्ञामुळे शेतकार भाव आनी भयणी मदी सेंद्रीय शेती बद्दल जागृकता दिसून येता. विशारी किडनाशकांचो चड फवारो केल्यान कितें नुकसान जाता हाची समज आतां येवपाक लागला. सेंद्रीय खत म्हटल्यार आपल्या शेतांतल्या घटकांचो वापर करून तयार करता ते खत. घटक म्हटल्यार विविध झाडांचो पानां पाचळो, जनावरांची विष्ठा इत्यादी. पंचगव्य आनी जीवामृत हे अशे सेंद्रीय शेतीमदले एक म्हत्वाचे खत जावन आसा. पिढ्यान पिढ्या हाचो वापर लोक करीत आयला. जशे नाव सुचयता तशेंच पंचगव्य म्हटल्यार गायच्या पात पदार्थ मिसळून केल्ले खत. आता हे खत कशें करप हे आमी जाणून घेवया. हे खत तयार करपा खातीर जी सामग्री आमकां लागतली ती जावन आसा 2 लिटर गायचे दूद, 2 लिटर गायचे धंय, 3 लिटर गायचे मूत, 3 लिटर आडसराचे उदीक, 1/2 किलो गोड. हे गोड आमी आदल्या राती 3 लिटर उदकान मिसळून घेवपाचे. त्या उपरांत 5 किलो ताजे शेण आनी 1/2 किलो घी. तशेंच ह्या खातीर आमकां 1 डझन केळी बीन लागतली. आतां अशें म्हटलें वयता की ही सामग्री देशी गाय म्हटल्यार गांवठी गायचेच घेवपाक जाय. पूण वैज्ञानीक परिक्षणांत अशें दिसून आयलां की खंयची बीन गाय म्हटल्यार ती गांवठी आसूं जावं जर्सी गाय आसूं तेजे दोगांचेय बीन पदार्थ घेतल्यार जाता. फक्त जे रिजल्ट आसा ते देशी गायचे मातशे चड बरे दिसून आयल्या. आतां पंचगव्या कशें करप हे आमी पळोवया. पंचगव्या किंवा जीवामृत हे करताना सदांच प्लास्टीक ड्रमाचो वापर करचो. कित्याक तर आमी जर मेटलचे आयदन घेतले जाल्यार जे आमी सामग्री हितून घालता तितून रिएक्शन जावपाक शकता. एका प्लास्टीक ड्रमान 5 किलो शेण, जे ताजे शेण आसतले, तातूंत 1/2 किलो घी मिसळून ते 3 दीस दिसांतल्यान 2 दा दवळपाचे. 4th दिसा बाकीची सामग्री म्हटल्यार 2 लिटर धंय, 3 लिटर गायचे मूत, 3 लिटर आडसराचे उदीक आनी 1/2 किलो गोड, जे आमी 3 लिटर उदकान मिसळून घेतलेले ते सगळे मिसळून घेवपाचे. फुडले 15 दीस हे मिश्रण दिसांतल्यान 2 दा धवळपाचे. धवळटना जर सकाळी घड्याळाच्या दिशेन धवळ्ळे जाल्यार सांजे विरुद्ध दिशेन धवळपाचे. 19व्या दिसा पंचगव्य वापरपा खातीर तयार जातले. आता हे पंचगव्य आमी कितले दीस दवरपाक शकता असो एक प्रश्न तुमच्या मदीं येतलो. तर हे तयार केल्ले पंचगव्य जाल्या उपरांत आमी 60 दीस मेरेन दवरूं शकता. फक्त 1-2 काळजी घेवपाची, ती म्हटल्यार पंचगव्य साठवून दवरताना सावळीन दवरपाक जाय. तशेंच कपड्यान किंवा साकाचो वापर करून बंद करून दवरपाक जाय आनी दिसांतल्यान 1 दा तरी दवळपाक जाय. आतां हे पंचगव्याचे फायदे कितें? तर पंचगव्य आमच्या झाडा खातीर आनी मातीतल्या उपयुक्त अशे जिवाणू तयार करपा खातीर खूब फायदेशीर आसता. पंचगव्याचो वापर जर केलो तर झाडाच्या वाढी खातीरूय बरो जोम मेळटा. तशीच झाडाची रोग प्रतिकार शक्ती वाढटा. पंचगव्याचो वापर जैवीक किडनाशक म्हणून सुद्दा केलो वयता. पंचगव्या विविध प्रकारच्या फळ झाडार तशेंच भाजी हांचेरूय वापरूं येता. आतां हाचो वापर कसो करप? फवारणी खातीर 3% सोल्युशन तयार करपाचे. 3% म्हटल्यार 100 लिटर उदकान 3 लिटर पंचगव्य अशे हे सोल्युशन तयार करपाचे. तशेंच जर उदकांच्यान दितले जाल्यार 20 लिटर पंचगव्य एकरा खातीर जाय पडटा. म्हटल्यार 4000 स्क्वेअर मिटरा खातीर 20 लिटर पंचगव्य जाय पडटा. तशेंच जर आमी बीज प्रक्रिया करतले जाल्यार 3% पंचगव्य सोल्युशनान बी 20 मिनटां बुडोवन दवरपाचे. तशेंच जर हळद, आले, ऊस हाचे बीचेर प्रक्रिया करपाक जाय जाल्यार पंचगव्याच्या 3% सोल्युशनान 30 मिनटां बुडोवन दवरपाचे. अशें हे पंचगव्य आमी विविध कारणां

खातीर वापरू शकता. जीवामृत हे खत कशे करपाचे हे आता आमी पळोवन घेवया. जीवामृताचो फायदो म्हटल्यार एक बऱ्या तरेचे किडनाशक म्हणून हे वापरतात. हेका खुबशे जे फळकिडी आसा त्यो आकर्षित जाता आनी तेजेर हे फवारल्या कारणान ह्या फळकिड्यांचो नाश जाता. आता हे जीवामृत घरच्या घरी तयार करपा खातीर आमकां कितें लागतले? तर एक दोन मुठी वडाच्या झाडा सकयली माती, त्या उपरांत 3 ते 4 दीस शिळे असलेले गोमूत्र, तशेंच 10 ते 12 किलो गायीचे शेण, 1 किलो गोड, 100 ग्राम मोव, 50 ग्राम गायीचे तूप आनी

शान हांच्या आवाजान तुम्ही हे गीत आयकले. साईश पाननेरकर हांची रचना आशिल्ली अशोक पत्की हांचे संगीत. आयकू प्यानो फुडले सुवातेर आयकुया रामानंद जो

वीर जवान जवानांच्या अनुभवांची गाथा घेऊन येता आकाशवाणी वीर जवान दर महिन्याच्या दुसऱ्या ब्रेस्तारा सकाळी 7:30 वरांचेर महादय वाहिनींत आणि दर महिन्याच्या दुसऱ्या शुक्रारा सकाळी 7:30 वरांचेर FM रेनबोंत वीर जवान

यशस्विनी, कर्तृत्वान अस्तुऱ्यांचे यशस्वी कार्य ऐकात यशस्विनी दर आयतारा दनपारा 12:05 आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलार।

0: कलात्मक गोय ऐकात म्हादय चॅनलार दर सोमारा सकाळी 7:45
1: जाल्यार ब्रेस्तारा सांजेच्या 8:15
2: कलात्मक गोय गोयच्या प्रयोगजीवी कलांची वेगवेगळी तासा मांडपी ही वळेरी
0: सांगता गोयच्या लोककलेच्या ज्येष्ठ अभ्यासकांची मता
3: गोयच्या लोकपरंपरेत मेळपी नाटक संगीत आणि नाच हे जे वेगवेगळे कला प्रकार असतात हे आम्ही समजून घेऊपा जाय आणि सांभाळपाचा यत्न करूंक जाय.
0: कलात्मक गोय वळेरी घेऊन येता डॉक्टर साईश देशपांडे.
2: कलात्मक गोय
1: ऐकूंक रावात ही वळेरी दर सोमारा सकाळच्या सभेंत 7:45 जाल्यार दर बिरेस्तारा सांजेच्या सभेंत 8:15 आकाशवाणीच्या पणजी केंद्रावयल्यान
2: कलात्मक गोय.

0: दर्शना चोगदनकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पेपर फुटी प्रकरणी कठोर शिक्षेची तरतूद असणाऱ्या सुधारणा विधेयकावर लोकसभेत चर्चा. पेपर फुटल्यानंतर 5 महिन्यात दोषींना शिक्षा ठोठवण्याची विधेयकात तरतूद. प्रवेश परीक्षा वर्षातून एकापेक्षा अधिक वेळा घेण्याची शिवसेनेची मागणी. आंदोलक विद्यार्थ्यांवर झालेल्या हिंसाचारावरून काँग्रेसची टीका. गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेल्या अटकेतल्या आंदोलक विद्यार्थ्यांना सोडून देण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश. आंदोलक विद्यार्थ्यांच्या विरोधात महाराष्ट्रात दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याचे राज्य सरकारचे आदेश. आणि साखरेच्या किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारकडून साखरेच्या साठेबाजींवर निर्बंध. गेल्या 7 दिवसांपासून सुरू असलेल्या गदारोळातून मार्ग काढत लोकसभेत आज पेपर फुटीच्या संदर्भात सरकारनं सादर केलेल्या सुधारणा विधेयकावर चर्चा सुरू झाली. राज्यसभेत मात्र विद्यार्थ्यांच्या विरोधातले गुन्हे मागे घ्यावे या मागणीवरून विरोधकांनी गोंधळ घातल्याने विशेष कामकाज होऊ शकलं नाही. या विधेयकावरच्या चर्चेविषयी जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधींकडून. नीट पेपर फुटीच्या मुद्द्यावरून गेल्या आठवड्याभरापासून सुरू असलेली कोंडी लोकसभेत आज दुपारी फुटली आणि पेपर फुटी प्रकरणी कठोर शिक्षेची तरतूद असलेल्या विधेयकावर चर्चेला सुरुवात झाली. पेपर फुटल्यापासून 2 महिन्यात या प्रकरणाचा तपास पूर्ण करावा आणि जलदगती न्यायालयानं 3 महिन्यात सुनावणी पूर्ण करून निकाल द्यावा अशी तरतूद या विधेयकात असल्याचं केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग यांनी या विधेयकावर चर्चेला सुरुवात करताना सांगितलं.
1: जिस दिन वारदात रिपोर्ट हुई है उस दिन से लेकर के आखिरी निर्णय आने तक 5 महिने से ज्यादा अवधि काल नहीं रहा जाएगा.
2: या अंतर्गत संघटित पेपर फुटीसाठी जबाबदार असणाऱ्यांना 7 ते 10 वर्षांची शिक्षा आणि 10 कोटी रुपयांपर्यंतच्या दंडाची

0: ची तरतूद आहे. तसंच पेपर फुटीसाठी जबाबदार असलेल्या परीक्षा आयोजक संस्थेला 5 कोटी रुपयांचा दंड आणि 8 वर्षांसाठी परीक्षा घेण्यावर बंदी लादण्याची तरतूद आहे असं जितेंद्र सिंग यांनी सांगितलं. प्रवेश परीक्षा वर्षातून एकदाच नव्हे तर एकापेक्षा अधिक वेळा घ्यावी. प्रश्नसंच बनवून परीक्षेआधी त्यातून काही प्रश्न निवडावेत जेणेकरून पेपर फुटणार नाही अशी शिफारस शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांनी केली. नैतिकतेतून शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला असंही ते म्हणाले. आजच्या काळात या विधेयकाची गरज होती असं भाजपा खासदार बासुरी स्वराज म्हणाल्या. गेल्या दशकभरात 152 पेपर फुटले. 2024 पेपर फुटी प्रतिबंधक विधेयक मंजूर झाल्यापासून एकाही आरोपीला या अंतर्गत शिक्षा झाली नसल्याचा दावा काँग्रेस खासदार प्रियंका गांधी यांनी केला.
1: ना इस विधेयक में पेपर लीक रोकने के कोई ठोस कदम है. इससे देश के युवाओं का भरोसा कैसे बनेगा. नई नई कमेटियां बनाने से काम नहीं चलेगा. उनका अध्यक्ष चाहे कोई भी हो. राधा कृष्ण कमेटी भी व्यवस्था में सुधार लाने के लिए बनी थी. आज तक उसकी एक सिफारिश लागू नहीं हुई है.
0: नीट पेपर फुटीवरून आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेल्या हिंसाचाराप्रकरणी त्यांनी सरकारला प्रश्न विचारले. विद्यार्थ्यांवर लाठीमार करण्याचे पेलेट गन वापरण्याचे आदेश कोणी दिले याचं उत्तर सरकारनं द्यावं अशी मागणी त्यांनी केली. काँग्रेस खासदार गौरव गोगोई यांनी हे विधेयक केवळ दिखाव्यासाठी असल्याचा दावा केला. राष्ट्रीय परीक्षा संस्थेसाठी बाह्य यंत्रणेमार्फत भरती होत असल्यावर समाजवादी पक्षाचे खासदार अखिलेश यादव यांनी टीका केली तर तृणमूल काँग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांनी पेपर फुटी प्रकरणी कठोर कायद्याची गरज असल्याचं मत चर्चेदरम्यान व्यक्त केलं.
2: आंध्र प्रदेशात गेल्या महिन्याभरात कोविडचे 2 रुग्ण आढळले मात्र त्यांना झालेला संसर्गाचा प्रकार जागतिक आरोग्य संघटनेने जाहीर केलेल्या चिंताजनक प्रकारातला नव्हता. केंद्रीय आरोग्यमंत्री JP नड्डा यांनी आज राज्यसभेत ही माहिती दिली. YSR कडापा जिल्ह्यात 3 रुग्णांचा कोविडनं मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे मात्र त्यांना मधुमेह रक्तदाब आणि मूत्रपिंडाचे जुने आजारही होते असं त्यांनी सांगितलं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रपतीपद स्वीकारल्याला 4 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त विविध उपक्रमांचा प्रारंभ केला. या काळात देशात वसाहतवादाचा पगडा झुगारून भारतीय संस्कृतीच्या अभिमानाचं पुनरुत्थान झाल्याचं प्रतिपादन राष्ट्रपतींनी यावेळी केलं. या कारकिर्दीविषयी त्या म्हणाल्या.
3: जो मैंने 25 जुलै 2022 को भारत के राष्ट्रपति का पदभार ग्रहण किया था तब ये मेरे लिए सम्मान से अधिक दायित्व का विषय था. क्योंकि राष्ट्रपति भवन आना मेरे सपनों से परे था. जो कभी सोचा नहीं था वो मेरे साथ हुआ.
2: राष्ट्रपती पदाच्या कार्यकाळात त्यांना मिळालेल्या 300 भेटवस्तूंचा लिलाव त्यांनी सुरू केला. या लिलावात येत्या 5 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर पर्यंत भाग घेता येईल. मुर्मू यांच्या राष्ट्रपती पदाच्या कारकिर्दीवर राष्ट्रपती भवन राष्ट्र का भवन सेवा और संवेदना समावेशी सहभागिता भारतीयता का उत्सव आणि आमा राष्ट्रपती आमा गौरव या पुस्तकाचं प्रकाशनही आज राष्ट्रपती भवनात झालं. जंतर मंतरवरच्या आंदोलनावेळी देशभरात विविध ठिकाणी झालेल्या आंदोलनादरम्यान अटक केलेल्या किंवा ताब्यात घेतलेल्या ज्या विद्यार्थ्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही त्या सर्व विद्यार्थ्यांना मुक्त करावं आणि त्यांच्यावर कोणतीही कारवाई करू नये असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने आज दिले. आधी न्यायालयानं अटकेत असलेल्या किंवा ताब्यात घेतलेल्या 18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना सोडून द्यायचे आदेश दिले पण यातले काही विद्यार्थी 19 ते 20 वर्ष वयोगटातले असल्याची बाब ज्येष्ठ वकील शादान फरासत यांनी न्यायालयाच्या लक्षात आणून दिली. त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना सोडून द्यायचे आदेश न्यायालयानं दिले. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार झाल्याच्या आरोपांची निपक्षपाती आणि स्वतंत्र चौकशी होण्याची गरज असल्याचं निरीक्षण सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहन्ना यांच्या पीठानं नोंदवलं. यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथकाची स्थापना करायचे संकेतही न्यायालयानं दिले. विद्यार्थी आंदोलकांची खासगी माहिती आणि डिजिटल डेटा तूर्तास सार्वजनिक करू नये असे निर्देशही न्यायालयानं दिले. नीट पेपर फुटीनंतरच्या आंदोलनातल्या विद्यार्थ्यांविरोधात राज्यात दाखल झालेले गुन्हे मागे घेतले जाणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज गृहविभागाला यासंदर्भातले आदेश दिले. दरम्यान काँग्रेस जनता पार्टीच्या देशव्यापी आंदोलनादरम्यान सीमेपलीकडून चालवल्या जाणाऱ्या अपप्रचार मोहिमेत सहभागी असलेल्या 500 पेक्षा जास्त समाज माध्यमांवरच्या खात्यांची ओळख राज्य सायबर पोलिसांनी पटवली आहे. यातली काही खाती पाकिस्तान आखाती देशातून चालवली जात होती असं सायबर पोलिसांनी म्हटलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज

मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. साखरेच्या किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारनं साखरेच्या साठेबाजीवर निर्बंध आणले आहेत. त्यानुसार कुठल्याही वितरकाला 30 दिवसांपेक्षा अधिक कालावधीसाठी आवश्यक साठा ठेवता येणार नाही. तसंच जास्तीत जास्त 4000 क्विंटल साठवून ठेवता येईल असं सरकारनं स्पष्ट केलं आहे. 1 ऑगस्टपासून 30 नोव्हेंबरपर्यंत हे निर्बंध लागू असतील. साखरेच्या व्यापाऱ्यांना त्यांच्याकडच्या साठ्याचे तपशील दर आठवड्याला foodstock.dfpd.gov.in या पोर्टलवर जाहीर करावे लागतील. नागरिक सामाजिक संस्थांच्या भागीदारीतून 2030 पर्यंत देशाला बालविवाह मुक्त करण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं प्रतिपादन महिला आणि बालविकास राज्यमंत्री सावित्री ठाकूर यांनी केलं आहे. त्या आज नवी दिल्लीत बालहक्कांवर आयोजित 4 दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होत्या. पाकव्याप्त काश्मीरमध्ये निवडणुका घेण्याचा पाकिस्तानचा उद्योग केवळ काश्मीरमधलं आपलं अतिक्रमण घट्ट करण्याचा आणि निवडणुकांच्या बुरख्यामागे मानवाधिकार हनन लपवण्याचा प्रयत्न असल्याचं भारतानं म्हटलं आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी आज नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत सांगितलं की सध्या पाकव्याप्त काश्मीरमध्ये जनता मोठ्या प्रमाणात निषेध निदर्शनं करत असून ते पाकिस्ताननं केलेल्या आर्थिक शोषणाचं फलित आहे. पाकिस्तानने सीमापार दहशतवादाला पाठबळ द्यावं थांबवावं अशीच भारतातल्या जनतेची आणि जिंजीची देखील मागणी आहे असं त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं. जपानमधल्या कुमामोतो बेटावर आज दुपारी 7.1 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाल्याची माहिती जपानच्या हवामान विभागानं दिली आहे. त्यानंतर अरियाके समुद्र आणि यात्सुशिरो समुद्र किनारपट्टीसाठीही सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. चीनमधील हाँगझू इथं सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत भारताच्या सोनम उत्तम मस्कर आणि हिमांशु ढिल्लन यांनी 10 मीटर एअर रायफल मिश्र सांघिक प्रकारात कांस्य पदक जिंकलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पेपर फुटी प्रकरणी कठोर शिक्षेची तरतूद असणाऱ्या सुधारणा विधेयकावर लोकसभेत चर्चा. पेपर फुटल्यानंतर 5 महिन्यात दोषींना शिक्षा ठोठावण्याची विधेयकात तरतूद. प्रवेश परीक्षा वर्षातून एकापेक्षा अधिक वेळा घेण्याची शिवसेनेची मागणी. आंदोलक विद्यार्थ्यांवर झालेल्या हिंसाचारावरून काँग्रेसची टीका. गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेल्या अटकेतल्या आंदोलक विद्यार्थ्यांना सोडून देण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश. आंदोलक विद्यार्थ्यांच्या विरोधात महाराष्ट्रात दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याचे राज्य सरकारचे आदेश. आणि साखरेच्या किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारकडून साखरेच्या साठेबाजीवर निर्बंध. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: कळली तकातून भोगशिलो मोगान आणि आपुरबायेन ताका आशेलो पोशेलो आणि म्हणले म्हज्या पुता म्हज्या पुता म्हज्या भांगाराच्या पुता म्हज्या पुता
1: एक आवय आपल्या भुरग्याचेर निस्वार्थपणान मोग करता तिचो मोग आपल्या भुरग्याचेर सदांच उरता तिची सावळी सदांच आपल्या भुरग्याचे रक्षण करता आयकुप्यानो आमची ही कार्यावळ फुडें व्हरतना आयकुया कोणी रोज हांचो

यशस्विनी कर्तृत्वान अस्तुऱ्यांचे यशस्वी कार्य ऐकात यशस्विनी दर आयतारा दनपारा 12:05 आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलार यशस्विनी।

आपले वर्चस्व गाजयतल्या अस्तुऱ्यांखातीर खासा कार्यावळ अस्तुरी, अस्तुऱ्यांच्या कला गुणांक वाव दिवपी कार्यावळ अस्तुरी। अस्तुरी घेऊन येता आकाशवाणी पणजी बुधवार ते आयतार।

0: 12:05 आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलाचेर अस्तुरी.
1: ऐकुप्यानो, तुम्ही ऐकतात कातारांची कार्यावळ, गोयची ल्हारा. ऐकुप्यानो, आमची ही कार्यावळ फुडें वर्तना ऐकुया रोजी आल्वारीस हांच्या आवाजान हे गीत.